दोन. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम.
अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत चोखामेळा यांची एक भक्तिरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, श्रावण कृष्ण द्वितीया, अर्थात 30 ऑगस्ट 2026.

आजचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. आज आदित्य पूजनाचा दिवस आहे. मंत्रालय आंध्र प्रदेश, इथे आज श्री राघवेंद्र स्वामी आराधना आहे. गाणगापूर इथल्या श्री गुरुनाथ बाबा दंडवते यांची आज पुण्यतिथी आहे. नांदणी तालुका शिरोळ इथे आज श्री काळभैरव यात्रा आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. धर्माचरणाची वर्तमानातली स्थिती आणि त्याविषयी महर्षी व्यासांचं म्हणणं याविषयी जाणून घेऊयात. आजचा म्हणजे वर्तमान काळाचा विचार केला तर पूर्णत्वापासून आणि आदर्शांपासून ढासळलेलं जग आपल्याला सर्वत्र दिसतं. रोज सकाळी वर्तमानपत्र उघडल्यावर खून, मारामाऱ्या, बलात्कार, अपहरण, अपघात या विषयींच्या बातम्यांनी मन उदास होतं. या सगळ्या घडामोडींकडे यंत्रवत कोरडेपणाने, असंवेदनशीलपणे पाहणारे आपण जगण्याच्या एका बिकट वाकड्या तिकड्या चढ उतारावर विनाशाच्या गर्तेजवळ उभे आहोत अशी जाणीव होते. एकीकडे विज्ञानाची नेत्रदीपक झेप तर दुसरीकडे हा सामाजिक तुटलेपणा याचं मार्मिक वर्णन करताना कुणी म्हटलंय, यांची चंद्रावर धाव पण यांना शेजाऱ्यांचे माहीत नाही नाव. भय, क्रोध, मत्सर, मोह यांच्या आहारी जाणारी मनं उच्च विद्या घेतलेली पण शहाणपणा, समजूतदारपणा, मानवता यांना वंचित आहेत. भगवद्गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे, ज्या मानव समाजासाठी हे अमोघ विचार पृथ्वीवर अवतरले तो समाज पुरातन काळापासून ते आजच्या संगणक युगापर्यंत कायम प्रेयसाच्या ओढीने अधोगतीकडे जाणारच आहे. म्हणून महाभारताच्या शेवटी महर्षी व्यास म्हणतात, ऊर्ध्व बाहुर विरौ मैष्य न च कश्चित शृणोति माम, धर्मादर्थ कामश्च सधर्म किम न सेव्यते. याचा अर्थ, मी म्हणजे भगवान वेदव्यास दोन्ही हात उंचावून मोठ्या आवाजात लोकांना सांगत आहे तरी कोणी माझं ऐकत नाही. अरे बाबांनो, धर्माचं पालन केलं तर आपसुकच अर्थ आणि काम प्राप्त होतात, तर तुम्ही त्या धर्माचंच आचरण का बरं करत नाही?

श्रोते हो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत भानुदास महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 30 ऑगस्ट. समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाण. विषयी गुंतले सर्वजन, चित्त मन तेथे केले अर्पण. तेथे कोणास न येई समाधान, पावे सुख दुःख समसमान. विषयाचा केला कंटाळा, परी मनावर बसला त्याचाच थारा. पैका हाती खेळवला, त्याने हात काळा झाला. हा दोष नाही पैक्याला, आपण त्याला सत्य मानला. एका मानापोटी दुःखाचे मूळ, हे जाणती सर्व सकळ. वैभव संपत्तीचा सहवास, हाच दुःखास कारण खास. व्यवहाराच्या चालीने चालावे, वेळ प्रसंग पाहून वर्तावे. चित्ती समाधान राखावे, जोवर जरूर व्यवहारात राहणे, तोवर त्याला जतन करणे. ज्याचा घ्यावा वेश, तैसे वागणे आहे देख. व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्या पाशी, तैसेच वर्तन ठेवावे आपण दुसऱ्याशी. ज्याचा जो जो संबंध आला, तो पाहिजे रक्षण केला. आपलेकडून कोणाचे न दुखवावे अंतःकरण, तरी व्यवहारात जे करणे जरूर, ते करावे आपण. संगत धरावी पाहून, बाह्य भाषणावर न जावे भुलून. मिष्ट भाषण वरीवरी, वेष राहे अंतरी. असल्याची संगत नसावी बरी, ज्याचा त्यास द्यावा मान. लहानाचे राखावे समाधान, मोठ्याचे पुढे व्हावे लीन. वागत जावे जगी सर्वास ओळखून. मनाने व्हावे श्रेष्ठ, बाह्यांगी राहावे कनिष्ठ. न करावा कोणाचा उपमर्द, गोड भाषण असावे नित्य. आळसाला न द्यावा थारा, सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला. पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे, पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे. तरी व्यवहारात मिंधेपण न राहावे, आळशीपण नसावे. देह आळशी न ठेवावा हे जरी खरे, तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे. मागे काय झाले हे न पाहावे, उद्या काय होईल हे मनी न आणावे. आज व्यवहारात योग्य दिसेल असे वागावे. प्रयत्नांचा कंटाळा न करावा, आज जे मिळाले ते घ्यावे. पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्न करावा. विना केले काम न मिळतसे दाम. धनसंग्रही राखावे, सर्वच खर्चून न टाकावे. थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे, आणखी जास्त न करावे. नोकरी ज्याची करणे जाण, त्याचे मानावे प्रमाण. व्यवहारात असावी दक्षता, अचूक प्रयत्न करावा सर्वथा. प्रपंचात असावे दक्ष, सत्याचा धरावा पक्ष. जो जो प्रसंग येईल जैसा, प्रपंचात वागेल तैसा. याचे नाव प्रपंचात दक्षता. व्यवहार करावा ऐसा जपून, कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून. भगवंताचे आहो आपण, ही मनी ठेवावी ओळखण. समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाण, म्हणून राम ठेवील त्यात मानावे समाधान, राखून नामाचे अनुसंधान। प्रयत्ना वाचून व्हावे हित, ऐसे न आणावे चित्तात। श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, ऐकूया एक भक्तीरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। मुंबईत विनायक वासुदेव या नावाचे फार मोठे सरकारी अधिकारी होते। इंग्रजांची सत्ता असताना ह्या मराठी अधिकाऱ्याला सरकार दरबारी खूप मान होता। त्यांचं शिक्षण खूप होतं आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं। स्वामी समर्थांचे ते परमभक्त होते। वेळात वेळ काढून ते मुंबईहून अक्कलकोटला 4-5 वेळेला स्वामींच्या दर्शनाला गेले। पहिल्यांदा ते जेव्हा अक्कलकोटला निघाले तेव्हा काय घडलं, तर त्यांची 150-200 आश्रित मंडळी होती, ती सुद्धा त्यांच्याबरोबर निघाली। मोठा लवाजमा घेऊन विनायक वासुदेव हे मोठे सरकारी अधिकारी अक्कलकोटला यायला आगगाडीने निघाले आहेत हे राजेसाहेबांना कळलं, तेव्हा त्यांनी कडपगाव स्टेशनवर ह्या सर्व मंडळींना उतरवून घेण्यासाठी बग्या, मेणे, हत्ती, कारभारी आणि दरबारातले मानकरी ह्या सर्वांना पाठवून दिलं। विनायक वासुदेवांसाठी तर शृंगारलेला घोडा पाठवला। विनायक वासुदेवांना आश्चर्य वाटलं की राजेसाहेबांनी ह्या सर्वांना आपल्या स्वागतासाठी का पाठवलं, कारण ते काही सरकारी कामासाठी अक्कलकोटला आले नव्हते, तर स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते। स्वामींनी राजेसाहेबांना निरोप पाठवला की मला सुद्धा एक तट्टू पाठवा, कारण मी कडपगावला माझ्या भक्तांच्या स्वागतासाठी जातो। राजेसाहेबांनी सेवकांना आज्ञा केली की स्वामींना शृंगारलेल्या पालखीत बसवून घेऊन जा। स्वामी पालखीत बसले आणि विनायक वासुदेवांसाठी स्टेशनवर निघाले। आपल्या ह्या परमभक्ताची अपूर्व भक्ती स्वामींनी अंतर्ज्ञानाने जाणून घेतली होती। स्वामींची पालखी आपल्या स्वागतासाठी अर्ध्या वाटेवर येऊन पोहोचली आहे हे विनायक वासुदेवांना समजलं, मात्र ते ताबडतोब घोड्यावरून उतरले आणि पायी स्वामींच्या दर्शनाला निघाले। विनायक रावांचा आनंद गगनात मावत नव्हता। प्रत्यक्ष भगवंत आपल्यासारख्या सामान्य भक्तासाठी पालखीत बसून स्वागताला येतो ही घटना अपूर्व होती। स्वामींना पाहताच विनायक वासुदेवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्यांनी स्वामींचे चरण आपल्या आनंदाश्रूंनी धुतले। इतक्यात स्वामी म्हणाले, चला गाड्या सुरू करा। विनायक वासुदेवांबरोबर आलेल्या 150-200 लोकांना स्वामींनी अक्कलकोटात दर्शन दिलं। आपल्या मुंबईच्या सरकार दरबारी उच्च पदस्थ परमभक्तासाठी स्वामी स्वतः स्वागताला गेले होते ही घटना सर्वत्र चर्चेची झाली। स्वतः विनायक वासुदेवांचा आनंद तर त्यांच्या मनात मावत नव्हता।
1: श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, आत्यंतिक श्रद्धेने, भक्तीने आणि निष्ठेने भगवंताचं नाम घ्यावं। नामातच फक्त भगवंत व्यापून आहे हे तुम्ही कधीही विसरू नका। नामात तुम्ही एकदा का स्वतःचं अस्तित्व विसरून गेलात की परमेश्वरच तुमच्या भोवतीभोवती स्वरूपाकार होऊन वावरायला लागतो। तुम्ही त्याचे होऊन जाता आणि तो तुमचा होऊन जातो। भगवंत तुमच्या हृदयातच आहे ह्याची खूण तेव्हाच पटते, एवढं ध्यानात ठेवा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया MD पेटकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर लीला कणसे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य। अभिवाचक आहेत आशिष केसकर। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्ती सुधा।
0: आता आपण पिंपळ, कमळ आणि तुळशीच्या पानांचं महत्व जाणून घेऊयात। पिंपळाचं झाड असं एकमेव झाड आहे की जे रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेला प्राणवायू सोडतं। इतर सर्व वनस्पती दिवसा प्राणवायू सोडतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात। ही गोष्ट शास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध झालेली आहे। त्यामुळे रात्री पिंपळाच्या झाडाखेरीज अन्य कोणत्याही झाडाखाली झोपू नये। सततच्या शास्त्रीय संशोधनातून आणखी एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की पिंपळाच्या पानातून जाणाऱ्या वाऱ्यामुळे आणि आवाजामुळे संसर्गजन्य रोगजंतू नष्ट होतात। आयुर्वेदशास्त्रानुसार रक्तविकार, पित्ताचा त्रास, कफ, वांत्या होणं, विषबाधा, खोकला, विषमज्वर, कृमी, उचक्या, त्वचारोग, कुष्ठरोग अशा अनेक रोगांमध्ये पिंपळाची पानं, फळं आणि पिंपळाच्या झाडाच्या सालीचा वापर केला जातो। पिंपळाच्या झाडाच्या या शास्त्रीय गुणधर्माची कल्पना आपल्या ऋषीमुनींना होती, म्हणून धर्मग्रंथात पिंपळाच्या झाडाचं महत्त्व विशद करण्यात आलेलं आहे। स्कंदपुराणात म्हटलंय की पिंपळाच्या झाडाच्या मुळात भगवान विष्णू, खोडात श्रीकृष्ण आणि फांद्यांमध्ये नारायण, तर पानामध्ये भगवान हरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचं निवासस्थान असतं। वारं वाहत नसलं तरी पिंपळाची पानं सतत हलत असतात, म्हणून या वृक्षाला संस्कृतमध्ये चलदल असं म्हटलं जातं। पिंपळाचं झाड थंडीत उष्णता आणि उन्हाळ्यात गारवा देत असतं। आपल्या पूर्वजांनी पिंपळाच्या झाडाची सेवा करणे, त्याला नियमित पाणी घालणे असा नियम सांगितला आहे। आजही या नियमाचं ग्रामीण भागात पालन केलं जातं। कोणतीही हिंदू व्यक्ती पिंपळाच्या झाडावर कुऱ्हाड चालवणार नाही। भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातल्या 36व्या श्लोकात असं सांगितलंय की मी सर्व वृक्षात पिंपळाचा वृक्ष आहे। पिंपळाच्या झाडाखाली ज्योती अवतरण साधनेला विशेष महत्व आहे, कारण त्या काळात वृक्ष आणि साधक या दोघांमध्ये विशिष्ट स्तरावर तादात्म्य साधलं जातं। हे तादात्म्य प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत हितावह असतं। पिंपळाच्या वृक्षामध्ये सेरोटोनिनशी मिळता जुळता असा मेलोटोनिन नावाचा रासायनिक स्त्राव असतो। या मेलोटोनिन स्त्रावाचं प्रमाण केळी, पिंपळ, बोधी अशा वृक्षांमध्ये अधिक प्रमाणात असतं, म्हणूनच त्यांचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व नेहमी सांगितलं जातं। धर्मकार्यात, विवाह समारंभात केळीचे खुंट, केळीची पानं मोठ्या प्रमाणावर वापरली जातात। अशा तऱ्हेने हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाला पवित्र मानण्यात आलेलं आहे। पिंपळाखालोखाल बोधीवृक्षाचं स्थान आहे। आता कमळाच्या फुलाविषयी माहिती जाणून घेऊयात। कमळ हे भारताचं राष्ट्रीय फूल आहे। कमळाच्या फुलाचं महत्त्व प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी ओळखलेलं आहे। कमळाचं फूल हे सत्यम, शिवम, सुंदरम याचं प्रतीक आहे। भगवान सुद्धा त्याच स्वभावाचे आहेत, म्हणूनच कदाचित परमेश्वराच्या विविध अवताराची तुलना कमळाच्या फुलाशी केली जात असावी। उदाहरणार्थ कमलनयन, चरणकमल, हृदयकमल, करकमल इत्यादी। आपल्या शास्त्रात आणि पौराणिक साहित्यात कमळाच्या फुलाच्या सौंदर्याचं सविस्तर वर्णन करण्यात आलेलं आहे। चित्रकला आणि वास्तुकलेतही कमळाच्या फुलाचं चित्रण विविध प्रकारे करण्यात आलेलं आहे। भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातल्या 10व्या श्लोकात असं म्हटलंय, ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्वक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रामि वांभसी। अर्थात जो पुरुष सर्व कर्म परमात्म्यास अर्पण करून आसक्तीचा त्याग करून आपलं कर्म करतो, तो पाण्यात असलेल्या कमळाच्या पानाप्रमाणे पापांपासून अलिप्त असतो. आपण पाहिलंय की सूर्योदय झाल्यावर कमळाचं फूल खुलून येतं, उमलतं आणि सूर्यास्त होताच त्याच्या पाकळ्या मिटतात. त्याचप्रमाणे आपलं मन ज्ञानप्रकाशाने विकसित होतं, प्रफुल्लित होतं. कमळ चिखलात उगवत असूनही सुंदर आणि निर्मळ असतं. यावरून आपल्याला असा संकेत मिळतो की कोणत्याही परिस्थितीत आपण आपलं अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे. कमळाची पानं पाण्यात असूनही भिजत नाहीत, त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुष दुःखाने व्यापलेल्या जगात राहूनही त्यापासून अलिप्त राहतो, निष्कलंक जीवन जगत असतो. याखेरीज योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात काही ऊर्जा केंद्र आहेत की ज्याला चक्र असं म्हटलं जातं. शरीरातील प्रत्येक चक्राचा संबंध कमळाच्या फुलांच्या पाकळ्यांच्या संख्येशी निश्चित आहे. जेव्हा एखाद्या योगी पुरुषाला आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्याच्या कपाळाच्या अग्रभागी सहस्त्र चक्र उमलतं, ज्याला सहस्त्रदल कमल असंही म्हणतात. त्याचबरोबर स्वस्तिकच्या शुभचिन्हाचा संबंध कमळाच्या फुलांशी असतो. हे ब्रह्मदेवाचं निवासस्थान अर्थात ब्रह्मलोकांचं प्रतीक आहे, कारण भगवान विष्णूंच्या बेंबीतून एक कमळ पुष्प प्रकट होऊन संपूर्ण सृष्टीचं पालन करण्यासाठी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यातील दुवा स्पष्ट करणारं ते प्रतीक असतं. आता आपण तुळशीचं महत्त्व जाणून घेऊयात. अतिप्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांच्या घरासमोरील अंगणात तुळशी वृंदावन असे आणि आजही बहुसंख्य हिंदूंच्या अंगणात तुळशी वृंदावन आढळतंच. तुळशीला आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकंच नव्हे तर देवघरातील देवपूजेसाठी नेहमी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तुळशीला इतकं महत्त्व प्राप्त होण्याचं कारण त्याच्यात अनेक औषधी गुण समाविष्ट आहेत. आयुर्वेदात विविध रोगांमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. खोकला, सर्दी, पडसं अशा रोगांना तुळशीच्या पानांचा वापर केला तर लगेच आराम पडतो. तुळशीच्या औषधीचं महत्त्व ओळखणाऱ्या आपल्या ऋषींनी असं म्हटलंय की यन्मूले सर्व तीर्थानी, यत्र ग्रे सर्व देवता, यन्मध्ये सर्व वेदाश्च, तुलसीताम नमाम्यहम. याचा अर्थ असा, ज्या तुळशीच्या मुळामध्ये सर्व तीर्थस्थानं आहेत, शिखरावर सर्व देवी देवतांचं निवासस्थान आणि मध्यभागी सर्व वेद भगवान राहतात, अशा तुळशीला मी नमस्कार करतो. पुराणात तुळशीचा जास्तीत जास्त वापर करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्याच्या प्राचीनतेबद्दल शंका राहत नाही. आध्यात्मिक दृष्टीने तुळशीचं सर्वाधिक महत्त्व आहे. तुळशीला हरिप्रिया असंही म्हटलं जातं. औषधी वनस्पतीच्या रूपात तुळशीची निर्मिती झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं मन शांत झालं, तेव्हापासून त्याचं हरिप्रिया असं नाव पडलं. तुळशीचे अनेक उपप्रकार आहेत. राम तुळस, मरुआ तुळस, कापूर तुळस, काळी तुळस अशा विविध तुळशींचा समावेश आहे. यामध्ये ऑसिमम सेक्टम म्हणजे जी सगळ्यात पवित्र तुळस, ती सगळ्यात महत्त्वाची असते. तिचेही दोन उपप्रकार आहेत, श्री तुळस आणि कृष्ण तुळस. गुणवत्तेच्या दृष्टीने कृष्णा म्हणजे काळी तुळस ही सर्वश्रेष्ठ असते. ही काळी तुळस मार्च ते जून महिन्याच्या दरम्यान लावली जाते. या तुळशीची पानं वर्षभर हिरवी असतात. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या तुळशीला बहर येतो. तुळशीचं रोप लावलं जातं. शरद ऋतूत बी परिपक्व होतं. बाराही महिने या तुळस उपलब्ध होतात. सर्व रोगनाशक आणि शक्तिवर्धक असलेल्या या तुळशीच्या रोपाला साक्षात देव मानलं जातं, कारण इतकी स्वस्त, सुंदर, सुलभ अन्य कोणतीही वनस्पती मनुष्याला उपलब्ध नाही. आयुर्वेदाचे पितामह चरक यांनी तुळशीची मुळं, खोड, पानं, फुलं आणि मंजुळा विविध रोगांवर अत्यंत लाभदायक असल्याचं सांगितलं आहे. त्याचा उपयोग अग्निमांद्य, पोटशूळ, कफ, वात, ताप, आतड्याचे रोग आदी अनेक विकारांवर होतो. पाश्चिमात्य देशात केलेल्या संशोधनांवरून असं आढळून आलेलं आहे की तुळस ही हिवताप नाशक आहे. तुळशीच्या पानाच्या रसात हिवतापाला कारणीभूत ठरणारे डास नष्ट करण्याची अद्भुत शक्ती आहे. तुळशीमध्ये एक अशा प्रकारचं तेल असतं की ज्यामुळे जवळपासच्या कीटाणूंचा नाश होतो. तुळशीच्या धुपाने डास जवळपास फिरकत देखील नाहीत. तुळशीचा लेप लावला तर डास सावत नाहीत. तसंच तुळस ही तापनाशक आहे. कफावर तुळस रामबाण औषध आहे. तुळशीची पानं तूप काळं मीठ पाण्यात मिसळून गरम करून जो रस तयार होतो तो रस कफ आणि खोकल्यावर उत्तम औषध आहे. तुळशीचं तेल कानाचा ठणका शमवते. तुळशीमुळे रक्ताचे विकार नष्ट होतात. कुष्ठरोगातही याचा वापर केला जातो. क्षयरोगावरही तुळशीचा उपयोग झाला आहे. लघवीची जळजळ, लघवी करताना त्रास होणे, मूत्रपिंड सुजणे आणि मुतखडा यावर तुळशीच्या बीचा प्रभावी आणि त्वरित फायदा होतो. अनेक प्रकारच्या कर्करोगांमध्ये तुळशीचा वापर हितकारक ठरला आहे. तुळशीची 15-20 पानं कुटून त्याचा रस प्यायल्यामुळे कर्करोगाची वाढ थांबते. तुळशीचा योग्य वापर केल्यामुळे सर्पदंश झालेली व्यक्ती मृत्यूपासून वाचू शकते. तुळशीच्या मुळाचा काही भाग तुपात मिसळून नियमित खाल्ल्यामुळे कमजोर व्यक्तीमध्ये शक्ती येऊ शकते आणि त्याच्या चेहऱ्याचं तेज वाढतं. वास्तविक पाहता घराच्या अंगणात तुळस लावल्यामुळे एकीकडे सगळी औषधं मिळतात तर त्याचबरोबर पर्यावरण संतुलन राखण्यातही त्याची मदत होते. तुळशीच्या खोडापासून तयार केलेली मण्यांची माळ सर्वाधिक पवित्र मानली जाते. त्यामुळे विविध अनुष्ठानात तुळशीचा जप करण्यास सांगितलं आहे. शाळीग्राम, कृष्ण, श्रीराम आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या सगळ्या अवतारांमध्ये तुळशीची पानं, मंजुळा अत्यंत उपयुक्त ठरलेल्या आहेत. आपल्याकडे असं मानलं जातं की जेवणापूर्वी अन्नपदार्थांवर तुळशीचं चरणामृत, पूजेचं पाणी यात तुळशीची पानं वापरली जातात. धर्मशास्त्रानुसार रविवारी आणि एकादशीला तुळशीची पानं तोडू नयेत. अमावशात याचा उपयोग वातनाशक म्हणून होतो. उलट्या तसंच वांत्या थांबवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यासाठी निम्म दालचिनीचं चूर्ण आणि निम्मा तुळशीच्या पानाचा रस यांचं मिश्रण करून खावं लागतं. अपचन झालं तर एक तोळा तुळशीच्या पानांचा रस घ्यावा म्हणजे अपचनाचा त्रास होणार नाही. आलं आणि तुळशीचा रस समप्रमाणात चमच्यात घ्यावा आणि गरम करून तो घेतला तर पोटशुळाचा त्रास असणाऱ्यांना आराम पडतो. दुपारी जेवण केल्यानंतर 10-12 तुळशीची पानं खावीत. त्यामुळे श्वासवायू शुद्ध आणि स्वच्छ होतो. पचनक्रिया सुधारते आणि मंदाग्नी, वांत्या आणि कृमिविकारात याचा उपयोग होतो. तसंच तोंडाच्या विकारापासून मुक्तता मिळते. थंडीच्या दिवसात सर्दी, पडसं, डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी तुळशीचा रस मधात घालून सेवन केला तर फायदा होतो. मूर्छा येणे, चक्कर येणे हे थांबवण्यासाठी तुळशीच्या रसात थोडंसं मीठ मिसळून नाकपुड्यात 1-2 थेंब टाकले जातात, त्याचा फायदा होतो. तुळशीची पानं कोमट करून मिठाबरोबर खाल्ली तर घसा मोकळा होतो. तुळशीच्या पानाचा रस आणि थोडा मध एकत्र करून घेतला आणि त्याचं चाटण दिलं तर लहान मुलांची हागवण थांबते आणि खोकलाही थांबतो. तुळशीच्या पानाने जखम स्वच्छ करावी कारण त्याच्यात रोगजंतुनाशक शक्ती असते. डोळ्याच्या विकारात तुळशीचा रस रामबाण उपाय असल्याचं सिद्ध झालेलं आहे. आता बेलाचं महत्त्व आपण जाणून घेऊयात. रोगान विनती भिनती जो रोगों को नष्ट करे. संपूर्ण भारतात बेलाची झाडं आढळतात. विंध्य आणि सातपुडा पर्वत रांगांमध्ये नदीकाठी बेलाची झाडं मोठ्या संख्येने असतात. वास्तविक पाहता हा पूर्णपणे भारतीय वृक्ष आहे. आपल्या प्राचीन शास्त्र पुराणात तसंच वैदिक साहित्यात त्याचं योग्य वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याच्या अनेक दिव्य गुणांमुळे त्याला परमपवित्र, अशुद्धी निवारक, देवतांचं निवासस्थान असं मानलं जातं आणि ते अगदी योग्यच आहे. सुश्रुताने आपल्या ग्रंथात तुळशीला दिव्य प्रभावशाली औषध असं म्हटलेलं आहे आणि मांत्रिकांच्या दृष्टिकोनातून ऋग्वेदातल्या श्री सूक्ताच्या 16 ऋचांची आहुती देताना बेलाच्या फळातील आतील गर वाळवून चूर्ण करावं असं म्हटलं आहे. श्रीसुक्ताच्या मंत्रांचं हवन बेलगिरीने नियमित केलं तर महालक्ष्मीची खास कृपा होते, दारिद्र्य दूर जातं, बेलाची आहुती, त्र्यंबक मंत्र, महामृत्युंजय मंत्र तसंच मृत्यू संजीवनी मंत्राबरोबर दिल्यामुळे महाभयंकर रोगापासून रक्षण होतं। आयुष्यमान वाढवण्यासाठी हा प्रयोग खास मानला जातो। बेलाची अनेक नावं आहेत, उदाहरणार्थ बिल्व, मालूर, शांडिल्य, शौलुष, श्रीफळ, गंधर्भ, महाकपतिथ, सुदुल, कंटकी, बील, बोलो, ग्रंथील इत्यादी। बेलाच्या झाडाच्या प्रत्येक भागात स्वास्थ्यवर्धक विशेष तत्व मीठ, कॅल्शियम, फॉस्फेट, सिलिका, मॅग्नेशियम, कार्बोनेट, टॅनिन अशी तत्व अधिक प्रमाणात आढळतात। रुक्ष, तिक्त, कषाय, उष्णवीर्य, वातकफनाशक, कटुविपाक, पचन, प्रज्वलन, रक्तरोधक, मूत्र, मूत्रातील साखर कमी करण्याचं, अतिसार, गॅस दूर करणारा, मधुमेह, पाळीचे त्रास, अतिरक्तस्राव अशा अनेक विकारांमध्ये बेल अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करतो। बेलाच्या कच्च्या फळांमध्ये रोगनाशक शक्ती अधिक प्रमाणात असते। बेलाची मुळं सर्वाधिक रोगनाशक आणि त्रिदोषनाशक असतात। आतड्याच्या रोगावर बेल रामबाण औषध आहे। पोटाच्या तक्रारी दूर करणारं हे अमृत मानलं जातं। पोटाच्या विकारावर कोणत्याही प्रकारच्या बेलाचा वापर हानिकारक नसतो। जेव्हा पोटाचं कार्य पूर्णपणे बिघडतं तेव्हा बेलाचा वापर केल्यास हळूहळू चकित करणारा फायदा होतो। त्यामुळे पोटाच्या विकारात बेलाचा वापर महत्त्वपूर्ण असतो हे सांगण्याचीही आवश्यकता नाही। बेलाच्या पिकलेल्या फळाच्या गरापासून सरबत करून त्याचं सेवन केलं जातं। बेलाच्या कच्च्या फळातल्या गरापासून कांजी करून नियमितपणे त्याचं सेवन केलं तर पचनशक्ती वाढते, अरुची नष्ट होते। बेल हृदयरोगामध्ये देखील लाभदायक आहे, तसंच त्याच्यामुळे आम्लपित्तही नष्ट होतं। पिकलेलं फळ ज्वरनाशक, अग्निदीपक, पौष्टिक मानलं जातं। जुनाट हगवण असेल तर बेलाच्या फळांचा मोरावळा करून खाल्ला जातो। जुनाट पोटदुखी, अपचनाचा त्रास बेलगिरीने दूर होतो। पोटाचे सर्व विकार दूर करण्यासाठी बेलाच्या फळाची बरोबरी अन्य कोणत्याही दुसऱ्या औषधाशी करणं शक्य नाही। पोटासाठी बेलाचं फळ अमरफळा इतकंच श्रेष्ठ आहे। आपल्या आयुर्वेद चिकित्साशास्त्रात त्याचं महत्त्व सविस्तरपणे सांगण्यात आलेलं आहे। बेलाच्या झाडाचा प्रत्येक भाग, पान, फुलं, फळं या सर्वाचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपयोग होतो आणि सर्वत्र केलाही जातो। या वृक्षाचं धार्मिक आणि तांत्रिक महत्त्व भारतात सर्वत्र प्रसिद्ध आहे। इतर कोणत्याही वृक्षापेक्षा बेलाचा वृक्ष भगवान शंकरांना अधिक प्रिय मानला जातो। बेलाची पानं, फुलं, फळं याखेरीज भगवान शंकरांची पूजा अपूर्ण मानली जाते। संपूर्ण शिवपरिवार म्हणजे श्री गणेश, पार्वती, कार्तिकेय आणि स्वतः भगवान शंकर या सर्वांच्या पूजेसाठी बेलाचा वापर प्रामुख्याने केला जातो। बेलाची वाळलेली पानं, पिकलेली फळं बाजारात मुबलक प्रमाणात मिळू शकतात। वास्तविक पाहता बेलाचा वृक्ष तांत्रिक, धार्मिक आणि चिकित्सा दृष्टिकोनातून अत्यंत रहस्यमय आणि प्रभावशाली मानला जातो। शास्त्रामध्ये त्याचे विविध उपयोग सविस्तरपणे नमूद करण्यात आलेले आहेत। वाळलेला बेल स्वच्छ करून त्याचं वस्त्रगाळ चूर्ण करून ठेवावं। रोज 1.5 तोळा सकाळी आणि संध्याकाळी पाण्याबरोबर घेतला तर अल्पावधीतच सर्व तक्रारी दूर होतील आणि पुन्हा प्रदीर्घ काळ उद्भवणार नाहीत आणि पोटात गॅसेस देखील होणार नाहीत। असं या बेलाचं अनन्य साधारण महत्त्व आपल्या हिंदू धर्मात धार्मिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलेलं आहे। हरि ओम तत्सत। आता देव म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार कोणते हे आपण जाणून घेऊयात। देवांच्या प्रजापतीला अतिसृष्टी असं म्हटलं जातं। सृष्टीचा क्रम त्यावर अवलंबून असतो। सृष्टीतले प्राणी मृत्य आहेत तर देवता अमर आहेत, कारण त्यांनी अमृतपान केलेलं आहे। अमृताचे 5 प्रकार असल्याचं छांदोग्य उपनिषदात म्हटलंय. या पाच अमृतानुसार देवांचे पाच प्रकार आहेत. छांदोग्य उपनिषदामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. ते पाच श्लोक आपण जाणून घेऊयात. पहिला श्लोक आहे, तद्यत प्रथममृतम तद्धसव उपजीवंत्या अग्निना मुखेन. याचा अर्थ, हे पहिलं अमृत आहे, त्यात वसुगण जीवन धारण करतात, ते अग्निमुखाने त्याला धारण करतात. दुसरा श्लोक आहे, अथ यद्वितीयममृतम तद्धसव उपजीवंती द्रेण मुखेन. याचा अर्थ असा, जे दुसरं अमृत आहे त्याला रुद्रगण जीवन धारण करतात, त्याचं तोंड इंद्र आहे. तिसरा श्लोक हा आदित्यगणांविषयी आहे, अथ यत् तृतीयममृतम तदा आदित्या उपजीवंती वरुणेन मुखेन. अर्थात, जे तिसरं अमृत आहे त्यात आदित्यगण जीवन धारण करतात, त्यांचं तोंड वरुण आहे. चौथा श्लोक हा मरुद्गणांविषयी आहे, अथ यत् चतुर्थामृतम तन्मरुत उपजीवनी सोमेन मुखेन. याचा अर्थ असा, जे चौथं अमृत आहे ते सोममुखाने मरुत जीवन धारण करतात. आणि पाचवा श्लोक जो आहे तो साध्यगणांविषयी आहे, अथ यत् पंचमामृतम तत्साध्वा उपजीवंती ब्राह्मण मुखेन. याचा अर्थ असा, हे जे पाचवं अमृत आहे ते ब्रह्मरूपी मुखाने साध्यगण जीवन धारण करतात. आता अशा प्रकारे पाच अमृतांनुसार पाच देव असे होतात. पहिला वसु, दुसरा रुद्र, तिसरा आदित्य, चौथा मरुत आणि पाचवा साध्य. हे सर्व देव चैतन्य विकिरणाच्या ऊर्जेचे प्रकार आहेत. त्यांच्या अधिभौतिक स्वरूपाला आधुनिक भौतिकशास्त्रात अनुक्रमे रेडिओ विकिरण, अवरक्त विकिरण, दृश्य विकिरण, क्ष किरण आणि गामा किरण असं म्हटलं जातं. त्यांचं मुख्य रूप अग्नी, इंद्र, वरुण, सोम आणि ब्रह्माला अनुक्रमे प्रोटॉन, अल्फा, मेसान, लॅक्टॉन आणि न्यूक्लियॉनच्या स्तरावर सक्रिय चेतना ऊर्जा समजण्यात येते. हेच मूळ कण सृष्टीचे, द्रव्याचे आणि परमाणूंना संघटित करण्याचे कार्य करते. सर्वव्यापी चैतन्य अमृत सत्तेच्या शक्तीचा अंश या मूल कणांचाही प्राण आहे. या सर्व मुखांमध्ये तोच अमृत टाकतो आणि त्यांना जीवन देतो. चेतन विकिरण ऊर्जा आपल्या लीला सर्वव्यापक अमृत सत्तेच्या शक्तीने करते, तो त्याचाही अंश आहे. त्यापेक्षा वेगळी सत्ता असू शकत नाही. या पाच मुख्य देवांच्या प्रकारांखेरीज अश्विनी कुमारांचंही स्वतःचं विशेष स्थान आहे, कारण ते देवांचे वैद्य आहेत. विश्वदेव देवतांपेक्षा उच्च कोटीतले मानले जातात, की जो अतिसूक्ष्म चिन्मय शक्ती आहे. अशा प्रकारे देवांचे एकूण सात प्रकार झाले. ते असे आदित्य, वसु, रुद्र, मरुत, साध्य, अश्विन आणि विश्वदेव. देवाच्या शक्तीचे वाचक प्रतीकांचे अधिभौतिक अर्थ होतात आणि ते भौतिक शास्त्राद्वारे समजून घेणं शक्य होतं. वैदिक शास्त्राची भाषा ही आधुनिक भौतिक शास्त्रापेक्षा वेगळी होती, म्हणून या शब्दाचे सध्याच्या शास्त्रीय शब्दांशी साम्य नाही. परंतु त्याच्या अर्थामध्ये साम्य आहे. अर्थात, देवशक्तीचं स्वरूप समजण्यासाठी वैदिक शास्त्राचा पर्याय समजणं हे बुद्धिजीवी वर्गाला उपयुक्त ठरू शकतं. परंतु हा उपयोग तेव्हाच शक्य होईल ज्यावेळी देवशक्तीच्या पर्यायी अधिभौतिक अर्थ समजू शकेल. ही समानता देवपादाचं सूत्र मान्य केलं पाहिजे. स्थूल भाव ग्रहण केल्यास संभ्रम निर्माण होईल. या ठिकाणी दैवी शक्तीचं सूक्ष्म स्वरूप समजून घेण्यासाठी आधुनिक भौतिकशास्त्राचा आधार घेतला जातो. छांदोग्य उपनिषदात असं म्हटलंय की आदित्य आणि नेत्रात एकच देवता आहे. अथ य एषोऽन्तरिक्षिणी पुरुषो दृश्यते सैर्वक्तत्साम् तदुकथम् तद्यजुस्तद्यश्यम् तस्वै तस्य तदेव रूपं व्यावमुष्य गेष्णौ तौ गेष्णां यन्नाम तन्नाम। याचा अर्थ असा, ज्या नेत्रांच्या मध्यभागी देवसत्ता आहे ती त्या आदित्यामध्ये आहे, म्हणून पुढे असं म्हटलंय की चाशुष आणि आदित्य या दोघांचं ऐक्य ज्याला समजलं तो ऊर्ध्व लोकामध्ये जाऊ शकेल। बृहदारक अरण्य उपनिषदात देखील या एकतेविषयी असंच म्हटलंय। शंकराचार्यांनी म्हटलंय की विद्युती त्वचिम हृदये चैका देवता तेजस्विती विशेषणम तस्यास्नत्फलम। याचा अर्थ असा, विद्युत त्वचा आणि हृदयात एकच देवता आहे, त्याचं तेजस्वी हे विशेषण आहे, हेच त्याचं फळ आहे। त्यावरून असं स्पष्ट होतं की दर्शनशक्तीची कारणीभूत दृश्य प्रकाशकिरणात असलेल्या सक्रिय चेतनशक्तीलाच आदित्य असं म्हणतात। आता आपण या सर्व देवतांविषयी थोडंसं सविस्तर जाणून घेऊयात। सुरुवातीला आदित्याविषयी जाणून घेऊयात। शतपथ ब्राह्मणमध्ये असं म्हटलंय की प्रामुख्याने मूळ आदित्याचे सात आदित्य दृश्य प्रकाशाच्या सात प्रकारांची प्रतीक देवता आहेत। ज्या मितीय दृष्टीने सहा दिशा आहेत, मागे पुढे वर खाली उजवीकडे डावीकडे, या सहा दिशांना प्रकाशित करणाऱ्या दृश्य विकिरणांचं प्रतीक सहा आदित्य असले पाहिजेत। परंतु सचेतन प्राणी आपल्यासमोर ठेवलेल्या वस्तूच्या वर खाली डावीकडे उजवीकडे आणि पुढे पाहू शकतो, परंतु मागे पाहू शकत नाही। म्हणून वस्तूंच्या आकृतीचे निर्धारित पाच आदित्य मानले जातात। प्रत्येक आदित्य एका दिशेला वस्तू विस्ताराच्या निर्धारित दृश्य विकिरणाचे दैवी प्रतीक आहे, दिव्य सत्ता आहे। म्हणून आदित्य बारा आहेत, मागील दिशेसाठी आदित्य नसतो। ही सर्व आदित्य शक्ती सूर्याची किरणे आहेत हे स्पष्ट होतं। आता दुसरी देवता पाहूयात, वसू। ऋग्वेदानुसार वसूची दोन वैशिष्ट्ये आहेत, एक तर ते जागृत आहेत म्हणजे शब्द संवाहक, तसंच शब्द प्रदान करणारे आहेत, आणि दुसरं म्हणजे ते पेरुर्वी भदये अर्णसो धाय पजाहा असे आहेत। म्हणजे अर्णवात जर कोणाला फेकण्यात आलं आणि तो वसूला शरण आला तर तो बलपूर्वक पैल तीराला नेतो, या कार्यात तो तरबेज आहे। यावर विचार केला तर असं आढळतं की रेडिओ तरंगाची संचालक चेतन क्रियाशक्ती वसू आहे। रेडिओ प्रसारण केंद्रात वक्ता किंवा गायक वादकाच्या मुखातून किंवा वाद्यातून जी तरंगमयी ध्वनी ऊर्जा निर्माण होते त्याला विद्युत स्पंदनाने परावर्तित केलं जाऊ शकतं, आणि ती विद्युत स्पंदनं रेडिओ तरंगावर आरूढ केली जातात। ते रेडिओ विकिरण आकाशामार्गे ध्वनितरंगाची विद्युत स्पंदने ओलांडतात आणि संग्राहक यंत्रापर्यंत पोचवतात। त्या ठिकाणी मूळ स्वरूपात ध्वनी पुन्हा प्रकट होतो। आधुनिक काळातली आकाशवाणी, दूरदर्शन आणि भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओ स्टेशन ह्या साधन वस्तू वसू आहेत, कारण स्वरूप भिन्न असलं तरी शक्ती तीच आहे। आता तिसरी देवता रुद्रदेवता पाहूयात। रुद्र म्हणजे ऋग्वेदानुसार रुद्राणो रोदन करिणो, म्हणजे जो रडवतो तो रुद्र। ऋग्वेदात असं म्हटलंय रुद्राय क्रूर अग्नये, म्हणजे आपल्या तेजाने भस्म करणारी प्रचंड महाशक्ती म्हणजे रुद्र। म्हणूनच पौराणिक भाषेत रुद्राला तृतीय नेत्र असं म्हटलं जातं। रुदन करणे म्हणजे द्रवरूप करणे असाही अर्थ आहे। जो आपल्या प्रचंड शक्तीने लोखंडही वितळवू शकतो त्या देवसत्तेचं नावही रुद्र आहे। वसुशक्ती संपन्न रेडिओ विकिरणांपेक्षा अतिसूक्ष्म अधिक उच्च प्रतीच्या सूर्यकिरणांनी संपन्न असलेली देवसत्ता म्हणजे रुद्र। हे छांदोग्य उपनिषदातल्या मधुविद्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यात अमृताच्या पाच प्रकारांचं वर्णन आहे, जे ऊर्जेच्या आरोह क्रमाने मोजले जातात। त्यात पहिला क्रमांक वसूचा आहे। त्यात असं म्हटलंय की प्रथम वसु अमृत पान करून जीवन प्राप्त करतात आणि रुद्रगण दुसऱ्या क्रमांकाने अमृतपान करतात. रुद्र हे वसुपेक्षा अधिसूक्ष्म आहेत. आधुनिक भौतिकशास्त्राच्या भाषेत त्याला अवरक्त किरण असं म्हणतात. अवरक्त किरणांमध्ये सक्रिय चेतनसत्ता म्हणजे रुद्र होय. छांदोग्य उपनिषदात असं म्हटलंय की वसुपेक्षा रुद्रांचा भोग कालावधी दुप्पट आहे. आता आपण मरुद्गणांविषयी जाणून घेऊयात. मरुद्गण वायूची देवता आहे. ऋग्वेदानुसार तीक्ष्ण आणि भेद करण्याचं सामर्थ्य त्यात असतं, परंतु हे रुद्राप्रमाणे तापदायक, रडवणारे, वितळवणारे नाहीत. कारण मरुत म्हणजे मरुदंत, जे रडवत नाहीत किंवा त्रास देत नाहीत ते. मात्र सूक्ष्म आणि भेद करण्याची शक्ती त्यांच्यात असते. भारतीय तत्वज्ञानात ज्याला वायुतत्व म्हटलेलं आहे तो आधुनिक भौतिकशास्त्रातल्या इलेक्ट्रॉन कणाचा पर्याय आहे. मरुताचा इलेक्ट्रॉन अर्थात वायुतत्वाशी संबंध असला पाहिजे. या सर्व वैशिष्ट्यांचा विचार केल्यावर क्ष किरणातही सक्रिय देवशक्ती म्हणजे मरुत असल्याचं जाणवतं. क्ष किरणातही गेल्यावर त्रास होत नाही. ते सूक्ष्म असून छेद करण्याची ताकद त्यांच्यात असते. यावरून क्ष किरण आणि मरुद्गण यांच्यात साम्य असल्याचं दिसून येतं. आता पाचवी देवता पाहूयात, साध्य. साध्य मरुद्गणांपेक्षा अधिक सूक्ष्म चेतन ऊर्जा आहे. त्याला आदित्याची ऊर्ध्वाश्विक संबंधी किरणे असंही म्हटलं जातं. ज्याप्रमाणे परमाणू मध्यभागात नाभिक असतो त्याप्रमाणे आदित्याच्या मध्यभागी हा मधु असतो. परमाणूचे नाभिक संक्षुब्ध असतात आणि त्यात जोरदार हालचाल होत राहते. साध्य देवांनाही आदित्याच्या मध्यात क्षुब्ध होणारा मधु म्हटलेला आहे. सूक्ष्मता आणि संक्षोभ यांच्यातील संबंधांवरून असं स्पष्ट होतं की विकिरणधर्मी गामा किरणांमधील सक्रिय चेतनेलाच साध्यदेव असं म्हटलेलं आहे. ते मरुद्गणांच्या वर अधिष्ठित असतात. गामा किरण क्ष किरणांपेक्षा सूक्ष्म असतात आणि परमाणूपेक्षाही अधिक उत्सर्जित असतात. आता सहावी देवता पाहूयात, अश्विनी कुमार. अश्विना तैत्तिरीय ब्राह्मणांमध्ये दोन्ही अश्विनींना देवांचे वैद्य, विश्वदेवांचे दूत आणि अमृताचे रक्षक असं म्हटलेलं आहे. अश्विन आणि अश्विनी कुमार दोन आहेत. अश्वयन म्हणजे प्रसारण. ते गणदेवांचा प्रभाव पसरवतात, त्यांच्या अमृतस्तराचं रक्षण करतात. या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर असं लक्षात येतं की विद्युत चुंबकीय ऊर्जा तरंगाचे दोन्ही घटक हेच दोन अश्विनी कुमार आहेत. प्रत्येक रश्मीतरंग वस्तुत विद्युत ऊर्जा आणि चुंबकीय ऊर्जा समयुग्म तरंग आहेत. हे दोन्ही घटक सारखे आहेत. दोन्ही अश्विनी कुमारही एकरूप होतात. या घटकांच्या आयाम तरंगाद्वारे कोणत्याही तरंगाचा प्रभाव पुढे वाढतो. जितकी जास्त त्याची आवृत्ती तितके सूक्ष्म तरंग असतात. अग्निकण हे प्रोटॉन कणाचं प्राचीन भारतीय नाव आहे. या प्रोटॉन कणांमधील ऊर्जेचं प्रमाण कमी जास्त झालं तर त्यानुसार गणदेव किंवा सूक्ष्म प्रवाह तरंगात वैविध्य निर्माण होतं. म्हणून त्या ऊर्जेच्या संवाहक विद्युत चुंबकीय घटकांच्या आयामांना अश्विनींचे हात असं म्हटलेलं आहे, ज्यामुळे ते अग्नीला अर्पण केलेलं द्रव्य ऊर्जेच्या रूपात वाहून नेतात. आता सातवी देवता पाहूयात, अग्निदेवता. अग्नीला देवांचा पुरोहित असं म्हटलेलं आहे. बृहस्पती हे त्याचं दुसरं नाव आहे. त्याला देवमुख या नावानेही ओळखलं जातं, कारण तो चैतन्य विकिरणाच्या मुखाप्रमाणे आहे. परंतु विश्वदेव त्याहीपेक्षा सूक्ष्म मानले जातात. तेव्हा आपण आता विश्वदेवाची माहिती जाणून घेऊयात. आर्षग्रंथामध्ये विश्वदेवाची दोन वेगवेगळ्या गटात चर्चा आहे. काही ठिकाणी त्याची संख्या 13 तर काही ठिकाणी 21 अशी सांगितली जाते. ते अतिश्रेष्ठ देवशक्ती आहेत. ते आकाशातील अज्ञात भागातून येतात. अथांग अवकाशातल्या अज्ञात भागातून पडणाऱ्या अतिसूक्ष्म कॉस्मिक सक्रिय चित्तशक्ती म्हणजेच विश्वदेव होय. आधुनिक शास्त्र आजपर्यंत यावर संशोधन करू शकलेलं नाही आणि देवसत्ता तर भौतिक शास्त्राचं कार्यक्षेत्र आणि संशोधन क्षेत्रापेक्षा वेगळी आहे असं शास्त्रात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. श्रद्धेविना देवसत्तेच्या अनुभवाची प्रचिती करणे, त्यांचा अनुग्रह मिळवणे निव्वळ अशक्य आहे. श्रद्धेमुळेच त्या चेतन ऊर्जेशी संबंध जोडला जातो. आणि शेवटी अन्य देव काय आहेत ते आपण पाहूयात. ब्रह्मांडात आणखीही असंख्य विद्युत कण आहेत, ज्याला गंधर्व, किन्नर, अप्सरा या नावाने संबोधलं जातं. हे सर्व गण इंद्राच्या दरबारात नाच गाणे करणारे सेवक आहेत. ऋषींनी आकाशगंगेतली नक्षत्रे, रोहिणी, कृत्तिका इत्यादी 27 नक्षत्रे, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू या ग्रहांची आकर्षण शक्तीचा शोध लावून त्याचा मानवी शरीरावर बरा वाईट परिणाम होतो हे सिद्ध केलेलं आहे. तर अशा तऱ्हेने आपण देव म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार कोणते हे पाहिले. हरिओम तत्सत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे राजा काळे आणि सहकारी यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 48वा श्लोक आपण पाहणार आहोत. सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तमाचा दास कसा असतो त्याचं आपण वर्णन पाहतो आहे, त्याची लक्षणं पाहतो आहे, तो कसा आहे. त्याच्यात त्यांनी पहिल्या चरणात म्हटलं आहे सदा. सदा याचा अर्थ नेहमी लक्षात ठेवायचा, अखंड. काल केलं, आज नाही, सकाळी केलं, दुपारी नाही, असं नाही. सदा म्हणजे 24 तास. सदा देवकाजी, देवकार्यासाठी. झिजे देह ज्याचा, ज्याचा देह देवकार्यासाठी झिजतो आहे. झिजणं याच्यामध्ये हळूहळू प्रक्रिया आहे, हळूहळू झिजायचं आहे. गंध जसं उगाळून, असं एकदम नाही तुकडा त्याचा, उगाळून उगाळून त्याचा सुगंध सुटतो. तसं ह्यांनी आपला देह देवकार्यासाठी झिजवायचा आहे आणि सदा झिजवायचा आहे. तसा हा झिजवतो, हा जो प्राप्त पुरुष सांगितलेला आहे, महापुरुष आहे, सत्पुरुष आहे, हा झिजवत असतो, दास आहे सर्वोत्तमाचा. देवकार्य ह्याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की प्रथम तो स्वतःच्या उद्धारासाठी म्हणून देवाची उपासना करतो, साधना करतो, जे वैयक्तिकरित्या बद्ध मुमुक्षू साधक आणि सिद्ध इथपर्यंत वाटचाल करतो. आणि आता पूर्ण झाल्यानंतर काही मंडळी स्वतःपुरतीच राहतात आणि काही मंडळी देवकार्य करण्यासाठी त्यांचा जन्म असतो. सगळे संत जर आपण बघितले तर लहान वयातच सद्गुरूंच्या शोधात बाहेर पडले, 12 24 वर्ष साधना केली समर्थांनी देखील, आणि मग राष्ट्र प्रपंच करण्यासाठी ते बाहेर पडले. ज्ञानेश्वर महाराज घ्या, नाथ घ्या, तुकोबा, अलीकडच्यामध्ये श्रीधर स्वामी आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, सगळे आपण जर पाहिले तर लक्षात असं येईल की स्वतः पूर्ण झाल्यानंतर बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून तळमळ आला आणि म्हणून त्यांच्या उद्धारासाठी ते काम करत राहिले. आता हे दाव देवकाजी देवकार्य करण्यासाठी काय काय करायला पाहिजे, निरनिळ्या पातळीवर करायला पाहिजे. समर्थाने जी नवविधा भक्ती सांगितली त्याच्यामध्ये दास्य भक्तीमध्ये काय काय करता येईल त्याचं वर्णन त्यांनी सविस्तर केलेलं आहे की देवालयाचं, देवाचं द्वार झाडण्यापासून नाना प्रकारचे उत्सव करणं, लोकांना त्याची गोडी लावणं, भावभक्तीची आवड निर्माण करणं, ह्या सगळ्या गोष्टी या दास्य भक्तीमध्ये येतात. म्हणून देवकाजी झिजे देह ज्याचा, ज्याचा देह अखंड देवकार्यासाठी झिजत असतो. आपलाही देह झिजत असतो पण संसारासाठी. त्याला किती ठिगळं लावायची असतात, फाटका तुटका असतो, सारखा ठिगळं लावत असतो पण त्याच्यातच बुडालेलं असतो. त्याखेरीज काही करायचं आहे याचं भान नसतं. त्याच्याविषयी समर्थांना, संतांसारखे जे आहेत समर्थांसारखे, त्यांना कळवळा येतो की काय करावं या लोकांना, किती सांगावं, कळत नाही कसं. संसार करा, कारण प्रपंच टाकून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला, त्यामुळे प्रपंच टाकायला सांगत नाहीत ते. प्रपंच करा, प्रपंच परमार्थ कराल तरी तुम्ही विवेकी, दोन्ही करा. परमार्थाचं अधिष्ठान तेव्हा, तेच काम, तीच कर्तव्य त्या बोधाने करा. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. देहाने देवकार्यासाठी झिजायचं आहे आणि वाणीनं सदा, पुन्हा शब्द आला इथं, सदा राम नाम घ्यायचं आहे. आता पुष्कळ मंडळी काय म्हणतात, नाम घ्या म्हणजे झालं, घेत आहेत, जन्मभर नाम घेत आहेत पण काही कुठं फरक नाही, असा नामाचा अर्थ नाही आहे. जसा जसा आपण नाम घेतो तसं तसं त्या नामाबरोबर जे पारमार्थिक गुण आहेत ते आपल्या अंगी बांधले पाहिजेत. त्याच्यासाठी दुर्गुण जे आहेत ते टाकले पाहिजेत आणि सद्गुण जे आहेत ते आपल्या अंगी मोरवले पाहिजेत. समर्थांनी देखील सांगितलं आहे की काही धारावी सोये आगंतुक गुणाची गुण मिळवायला पाहिजेत. सद्गुण पारमार्थिक गुण कोणते गुण आहेत? दया, क्षमा, करुणा, शांती, प्रेम, नम्रता, गुरुनिष्ठा, ईश्वरनिष्ठा, दुसऱ्याचा विचार, स्वार्थाचा विचार नाही, परार्थाच्याही पेक्षा जाऊन परमार्थाच दुसऱ्यासाठी आपलं जीवन आहे अशा तऱ्हेनं आपलं जीवन घालवायचं आहे तर ते उपयोगी आहे. स्वतःसाठी सगळेच जगतात. पशुपक्ष्यांचं जीवन आणि माणसाचं जीवन ह्याच्यात फरक आहे. तो फरक आपल्याला जीवनामध्ये स्पष्ट करून दाखवता आला पाहिजे. तर ते त्यांना सांगायचं आहे, रामनामे वदे नित्य वाचा. नुसती रामनाम मुखाने म्हणून होणार नाही आहे, तर त्या नामाबरोबरच ज्याचं नाम आपण घेतो आहोत त्याचे गुण आपल्या अंगात थोडे थोडे तरी मोरवता येतात का? त्यांनी आयुष्यभर काय केलं, कशा तऱ्हेनं ते जीवन जगले, त्यातलं आपल्याला काय उचलता येईल हे पाहायला पाहिजे. ते काहीच न करता नुसतंच आपले बसलेत आणि रामनाम घेत आहेत हे समर्थांना अभिप्रेत नाही. समर्थांसारख्या संतांना तर नाहीच नाही. काही संत असे असतात आपल्या पुरते राहणारे, पण काही जे संत आहेत जगाचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत त्यांना तर असं वाटतं की मुखात नाम ठेवा, परंतु काम जे आहे ते देव कार्य करायला पाहिजे. म्हणून सदा रामनामे वदे नित्य वाचा. आणखी काय करायला पाहिजे? स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. स्वधर्म, स्वधर्म विहित कर्म, प्राप्त कर्तव्य, आपल्या वाट्याला जे आलं असेल ते उत्तम प्रकारे करायचं आहे. आणि समर्थांची जी व्याख्या आहे, सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. स्वरूपाचं अनुसंधान ठेवून आपली विहित कर्म उत्तम तऱ्हेनं करायची. दोन्ही आलं पाहिजे, नाही तर आम्ही आमचं करतो आहे आम्हाला ते अनुसंधान वगैरे काही जमणार नाही असं नाही. सोहमचं अनुसंधान, तोच मी आहे असं अनुसंधान ठेवायचं आहे, स्वरूपाचं अनुसंधान ठेवायचं आहे, आणि आपली प्राप्त कर्तव्य जे आहेत ते उत्तम प्रकारे करायचेत. करायचं ठरवलं म्हणजे अवघड नाही आहे. परमार्थ आहे तरी परम सुगम, परिजनाशी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. संतांची संगती मिळत नाही त्यामुळे सुलभ परमार्थ अवघड होऊन बसलेला आहे. वास्तविक संसार अवघड आहे, परमार्थ सोपा आहे. मन निर्मळ पाहिजे, देहबुद्धी झडझडून गेली पाहिजे, अहंकार संपला पाहिजे. आता अहंकार हा फार अडायतो. विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवे म्हटलंय. सामान्य माणसाला अहंकार नसतो, पण जितकी कर्तबगारी असते तितका अहंकार मोठा असतो. आपल्याला पाहिजे कर्तबगारी तर पाहिजे, पण निरहंकारी वृत्ती पाहिजे. अभिमान पाहिजे, अहंकार नको. या मार्जिन लक्षात आल्या पाहिजेत, कुठं थांबायचं आहे आणि कुठं आपल्याला जायचं आहे. बारीक बारीक बारीक त्याच्यामध्ये छटा आहेत, पण सांगता येत नाही चटकन कुठं आपण अहंकार आहे. आणि अहंकार आला म्हटलं की सगळे दुर्गुण आले त्याला, द्वेष आला, मत्सर आला, तुझं माझं आलं, सगळं आलं. म्हणून त्यानं जे म्हणायचं आहे की स्वधर्मेची चाले स्वरूपाचं अनुसंधान ठेवायचं आहे, चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा त्यांनी काही काही गुण सांगितले, कर्म कसं करायला पाहिजे, नाम कसं घ्यायला पाहिजे, देव कार्य त्याच्यासाठी कसं झिजलं पाहिजे, तन मन धनाने झिजलं पाहिजे. आपल्याजवळ जे आहे ते देवकार्यासाठी काय करता असं जे विचारलं, देवकार्य करतो माझ्यासाठी. मी माझा संसारसुद्धा जो करतो ना ते देवकार्यच आहे, कारण त्यांनी मला ते दिलेलं आहे. संसार करायला सांगितलेलं आहे, जबाबदारी सोपवलेली आहे, ती मी करणार आहे. आणि पुन्हा ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो भगवंताच्या चरणी वाहणार आहे, मी तिथे कुठेही नाही असा बोट ठेवून जीवन जगायचं आहे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई जिल्हा बीड। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्राकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दर महा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

करता संपर्क भक्ती सुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित ब्रिजभूषण गोस्वामी यांनी गायलेलं ध्रुपद. राग आहे गावती.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित ब्रिजभूषण गोस्वामी यांनी गायलेलं ध्रुपद. राग होता गावती. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
2: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
2: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

मंगलध्वनी श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. धर्माचरणाची वर्तमानातली स्थिती आणि त्याविषयी महर्षी व्यासांचं म्हणणं याविषयी जाणून घेऊयात. आजचा म्हणजे वर्तमान काळाचा विचार केला तर पूर्णत्वापासून आणि आदर्शांपासून ढासळलेलं जग आपल्याला सर्वत्र दिसतं. रोज सकाळी वर्तमानपत्र उघडल्यावर खून, मारामाऱ्या, बलात्कार, अपहरण, अपघात या विषयींच्या बातम्यांनी मन उदास होतं. या सगळ्या घडामोडींकडे यंत्रवत कोरडेपणाने, असंवेदनशीलपणे पाहणारे आपण जगण्याच्या एका बिकट वाकड्या तिकड्या चढ उतारावर विनाशाच्या गर्तेजवळ उभे आहोत अशी जाणीव होते. एकीकडे विज्ञानाची नेत्रदीपक झेप तर दुसरीकडे हा सामाजिक तुटलेपणा याचं मार्मिक वर्णन करताना कुणी म्हटलंय, यांची चंद्रावर धाव पण यांना शेजाऱ्यांचे माहीत नाही नाव. भय, क्रोध, मत्सर, मोह यांच्या आहारी जाणारी मन उच्च विद्या घेतलेली पण शहाणपणा, समजूतदारपणा, मानवता यांना वंचित आहेत. भगवद्गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे, ज्या मानव समाजासाठी हे अमोघ विचार पृथ्वीवर अवतरले तो समाज पुरातन काळापासून ते आजच्या संगणक युगापर्यंत कायम प्रेयसाच्या ओढीने अधोगतीकडे जाणारच आहे. म्हणून महाभारताच्या शेवटी महर्षी व्यास म्हणतात, ऊर्ध्व बाहुर विरौ मैष्य न च कश्चित शृणोती माम, धर्माधर्थ कामश्च सधर्म किम न सेव्यते. याचा अर्थ, मी म्हणजे भगवान वेदव्यास दोन्ही हात उंचावून मोठ्या आवाजात लोकांना सांगत आहे तरी कोणी माझं ऐकत नाही. अरे बाबांनो, धर्माचं पालन केलं तर आपसुकच अर्थ आणि काम प्राप्त होतात, तर तुम्ही त्या धर्माचंच आचरण का बरं करत नाही?

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: या विवेकाच्या वैराग्याच्या प्राप्तीकरता, विकारांपासून दूर जाण्याकरता भगवंताची भक्ती, त्यांचं तत्व त्या रुद्रसंहितेला ब्रह्मदेवांच्या द्वारा प्राप्त होतो. ब्रह्मदेवांनी या रुद्रसंहितेचा मोठा सुंदर असा उपदेश केलेला. नारदांनी जेव्हा पुन्हा भगवंताच्या शिवस्वरूपाविषयी प्रश्न विचारले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की नारदा, मी प्रथमपासून तुला सर्व काही सांगतो. हे भगवंताचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये अनेक गोष्टीचं चिंतन आहे. जेव्हा काहीही नव्हतं, मायामय असा अंधकार होता, सूर्य नाही, चंद्र नाही, अन्य नक्षत्र ग्रहांचाही पत्ता नाही, दिवस रात्र अशी कुठलीही अवस्था नव्हती, अग्नि इत्यादी पृथ्वी इत्यादी पंचतत्वांचाही अवस्था नव्हती, प्रधान तत्व जे ते अव्याकृत प्रकृतीशिवाय स्वस्वस्थानी लीन झालेलं होत. पारिभाषिक शब्द आहेत, आपल्याला जड वाटतील, पण हे नित्य अनुभवायला येणार आहेत. कसे? आणि जोपर्यंत जागृत अवस्थेमध्ये आहोत तोपर्यंत आम्हाला सर्वेंद्रियांचा भास आहे. जेव्हा आम्ही निद्रेला जातो तेव्हा ही इंद्रिय आपापल्या स्वरूपात म्हणजे कारणात लय पावतात, त्यांचे सगळे व्यवहार बंद होतात. निद्रेला गेल्यानंतर साऱ्या अवयवांचं कार्य तात्पुरतं संस्थगित होत, सुषुप्तीत जात, ते कारणामध्ये लय पावतात, असून सुद्धा हालचाल करता येत नाही. निद्रेच्या प्रभावाने हात आहेत पण कार्य करता येत नाही, डोळे आहेत पाहता येत नाही, कान आहे पण ऐकता येत नाही. हा जो काही अनुभव आहे हा अनुभव म्हणजे इंद्रियांचं कारणामध्ये लय पावणे. मग असा कोणता तरी चैतन्य पुरुष आमच्या शरीरामध्ये निवास करत असतो की जेव्हा आम्ही जागृत होतो तेव्हा पुन्हा इंद्रियांना इंद्रियांच्या चालना वृत्ती तो प्रदान करतो, तेव्हा पुन्हा सृष्टी होते. हा जो काही नैतिक नित्य प्रलय आहे इंद्रियांचा, दररोज इंद्रिय संपतात आणि दररोज इंद्रिय जागृता अवस्थेत पुन्हा उत्पन्न होतात, हा आमचा आम्हाला अनुभवायला येणार आहे. आणि या पिंडाचाच ब्रह्मांडाचाच भाग अगदी समसमान आहे. अशा प्रकाराने ही संपूर्ण सृष्टी आपल्या कारणामध्ये लय पावते. जसा प्राकृतिक लय होतो इंद्रियादिकांचा, तसा हा सृष्टीचा सुद्धा नैमित्तिक लय होतो. अशा वेळी काहीही अनुभवायला येत नाही, अव्याकृत आहे. अव्याकृत शब्दाचे आणखी एक छट आहे. व्याकृत म्हणजे व्याकरण, जसं म्हणतो ना शब्द आहे, अर्थ आहे, वाक्य आहे, पण त्याला कर्म, कर्ता, लिंग इत्यादी सगळं स्वरूप आहे. आणि त्या सगळ्या स्वरूपात जोपर्यंत वाक्य उच्चारलं जात नाही तोपर्यंत नीट अर्थबोध होत नाही, याला व्याकृत असं म्हणायचं. कसेही उलटे सुलटे शब्द वापरले तर वाक्य तयार होईल का हो? ते ठराविक व्याकरणानुसार कर्म, कर्ता, क्रियापद इत्यादी यानुसार वाक्य तयार होतं आणि त्याचा बोध होतो. तसं ही सृष्टी जी विस्कळीत आहे, वाक्याच्या विस्कळीत दृष्टिकोनातून विस्कळीत शब्द वापरतो, ती एका कारणामध्ये लय पावलेली असते आणि तो परमात्मा जेव्हा त्याला एका सुसूत्र पद्धतीने कार्य प्रवृत्त करतो तेव्हा आम्ही सृष्टी झाली असं म्हणतो. ती अव्याकृत प्रधान तत्व आहे, त्या अव्याकृत प्रधान तत्वाला, आकाश मात्र तत्वाला, अस्तित्व तत्वाला, सत्तत्वाला शिवस्वरूप असं म्हटलेलं आहे. म्हणाले जे श्रुतीने निर्देशित केलेलं आहे, तत्सत किती ब्रह्मा, सगळे वाक्य त्यावेळेला वाया ठरतात, आहे, होते, असते, जाते, या सगळ्या वाक्यांचा जे जे काही दर्शवणारी आहेत, दाखवणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या फोल ठरतात. कारण काही दाखवण्यासाठी नसतंच, ते सत स्वरूपामध्ये शेष असतं. जे पण योगीजन आहेत ते हृदय आकाशामध्ये या सत तत्वाचा अनुभव घेत असतात. ते निराकार आहे, ते सत्य आहे, ते ज्ञान स्वरूप आहे, ते अप्रमेय आहे, ते आधार रहित आहे, निर्विकार निर्गुण असं त्याचं स्वरूप आहे. नारदा, या सत्तत्वाची जी काही स्वतःची अशी शक्ती आहे, त्या शक्तीला स्वरूप देणारा हा परमात्मा स्वयं आपल्याच इच्छेने तिला उत्पन्न करतो. ती प्रकृती सर्वव्यापिनी आहे, ती परांबा आहे, ती आद्य आहे, ती जगताची आधार. याच परमात्मा तत्वाच्या द्वारे सगुण स्वरूपाचा सुद्धा आविष्कार होतो. मी कसा असावा आणि मी कसा दिसावा असा अनुग्रह विग्रह धारण करतात, म्हणजे सगुण स्वरूप धारण करतात, मूर्ती स्वरूप धारण करतात. हे जे काही परमतत्व आहे, परमात्मतत्व आहे, ती जी मूर्ती ती सुद्धा मोठी अलौकिक आहे, ते सगुण स्वरूप सुद्धा मोठं अलौकिक आहे, ते सर्व ऐश्वर्यांनी संपन्न आहे, सर्व ज्ञान आहे, शुभ स्वरूप आहे, वंदनीय आहे. ही वेद मूल कारण प्रकृती, ही परांबा आणि हे सगुण आकाराला आलेलं महेश्वर तत्व, या महेश्वर तत्वापासून, या प्रकृतीपासून साऱ्या सृष्टीचा आविर्भाव होतो. आणि ह्या सगळ्याचं जे काही सदाशिव स्वरूपाचं चिंतन आहे, त्या चिंतनाकरता आम्हा दोघांनाही प्रत्यक्ष भगवान शिवांनी हे तत्व समजवून दिलेलं होतं, त्याचा उपदेश केलेला होता. आम्ही अनंत काळापर्यंत अनेक अनेक छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या ब्रह्मदेवांच्याकडून, की या सदाशिव असणाऱ्या, परमपुरुष असणाऱ्या परमात्म तत्वाचं आम्ही चिंतन करत होतो. त्यांचं जे आम्हाला दर्शन झालं, ते दर्शन मोठं विलक्षण आहे, वेगळं आहे, कर्पूर गौरे आहेत, अत्यंत अत्यंत श्वेत प्रभा त्यांची आहे. त्यांनी आपल्या साऱ्या अंगाला भस्म चर्चिलेलं होतं. त्या शिवस्वरूपा सोबत ती शक्तीही उपस्थित होती. या शिव आणि शक्तीनेच आपल्या निवासाकरता एक अविमुक्त क्षेत्र निर्माण केलं, आनंद कानन निर्माण केलं, ते म्हणजे काशी. प्रथमतः काशीची उत्पत्ती झालेली आहे. ही काशी स्वतंत्र आहे. आम्हाला जी स्थूल काशी अनुभवायला मिळते, तीही भगवान शिवांचं क्षेत्र आहेच आहे. पण जसा गोलोक धाम आहे, जसा वैकुंठ धाम आहे, जसा साकेत धाम आहे, तसा भगवान शिवांचा अविमुक्त क्षेत्र स्वरूपाचा काशीचा धाम आहे. काशीचा धाम भगवंताने हे अविमुक्त क्षेत्र निर्माण केलं. आणि या आनंदवनामध्ये, आनंद काननामध्ये भगवान आपल्या परमप्रिया शिवासोबत नित्य रमण करू लागले, रममाण झालेले होते. या भगवान शिवांचं जे काही स्वरूप आहे, त्याचा आम्ही जेव्हा अनुभव करत होतो, तेव्हा आम्ही कुठून प्रकट झालो याचा जेव्हा विचार करू लागलो, तेव्हा भगवान शिवांनीच आम्हाला आमच्या प्रागट्याचं स्वरूप समजवून दिलेलं होतं. भगवान शिवांच्याच वाम भागापासून महाविष्णू उत्पन्न झालेले आहे, महाविष्णू प्रकट झाले, आणि महाविष्णूंच्या नाभीतनं मी प्रकट झालो. नारदा, आम्ही दोघेही त्यांच्याच स्वरूपाचे आहोत. भगवान शिवांपासून, भगवंताच्या वामभागापासून महाविष्णू प्रकट झाले. ते अत्यंत सत्वयुक्त आहेत, चार हातांचे, नवीन जलधराशी त्यांची अंगकांती, अत्यंत सर्वांग सुंदर, सत्वयुक्त. आणि मी त्यांच्या नाभिकमलातनं निर्माण झालो. आम्ही दोघेही त्यांच्या समवेत उपस्थित होतो. भगवान शिवांनी आम्हाला आज्ञा केली की तुम्ही तप करा, तपाने माझं तत्व प्राप्त होईल. आम्ही दोघेही तपश्चर्या करत होतो. मला भगवंताचं, ब्रह्मा आणि विष्णू आम्हा दोघांनाही भगवंताचं अग्निमय दर्शन झालेलं होतं. पूर्वीचा जो अग्निस्तंभाचा उल्लेख आलेला आहे त्या अग्निमय दर्शनाचं, त्या अग्निमय स्तंभाचं आम्ही दर्शन पूजन केल्यानंतर भगवान शिवांनीच आम्हाला पुन्हा दर्शन दिलेलं होतं. त्या भगवान शिवांचं जे आम्हाला दर्शन झालं त्या भगवान शिवांच्या पंचमुखापासून ओंकाराचं स्वरूप ओंकार नाद आम्हाला प्राप्त झालेला होता. या ओंकाराचंही विशेष वर्णन पुन्हा आलेलं आहे. या ओंकाराचं वर्णन या शिवपुराणामध्ये या रुद्रसंहितेमध्ये जे आलं ते शब्दमय ओंकाराचं दर्शन, अकार उकार मकारासह सर्व व्यंजनांसह या ओंकाराचं दर्शन. सूर्य मंडलासमान तेजस्वी, अग्निमंडलासमान तेजस्वी, चंद्रमंडलासमान अत्यंत शुभ्र वर्णाचं या ओंकाराचं दर्शन. हे जे काही बीज प्रकट झाले या बीजाचाही एकमेकांपासून जी जी काही उत्पत्ती झालेली आहे, आकार हे बीज आहे, उकार ही योनी आहे, आणि या आकाराने प्रदान केलेल्या उकार रूपी योनी मधल्या बीजापासूनच मकार स्वरूप ब्रह्म निर्माण झाले. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश, अशी आपली व्याख्या आहे. पण शिवपुराणाच्या दृष्टीने सांगितलेलं हे बीज योनी आणि ब्रह्मांडाचा न्याय. अनंत काळापर्यंत हे जे काही ब्रह्मांड स्वरूपाचं अंड जरा हिरण्यगर्भ असं नाव आहे, त्या हिरण्यगर्भाची उत्पत्ती सांगितली गेलेली आहे. क्रमाक्रमाने एक एक गोष्ट नारदांना सांगता सांगता भगवान शिवांनी आम्हाला जे आपलं तत्व लक्षात आणून दिलेलं होतं त्या शिवांनीच आम्हालाही हा आशीर्वाद दिला, आम्हालाही अशा प्रकाराने मार्गदर्शन केलं की ब्रह्मा विष्णू मीच तुम्हाला उत्पन्न केलेलं आहे, तुम्ही माझ्या प्रसादाने सृष्टीचं कार्य करा, हे विष्णू तुम्ही पालनाचं कार्य करा, तुम्हा दोघांनाही माझ्या प्रसादाने उत्तमोत्तम माझीच तत्व आणि गुण प्राप्त होतील. भगवान शिवांनी मला आणि विष्णूंना सांगितलं की मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, माझं स्वरूप तुम्ही प्राप्त केलेलं आहे, तुम्ही दोघही माझ्या आज्ञेने सृष्टी कार्याला लागा, माझ्या भक्तीमध्ये निरंतर राहा. भगवान शिवांनी आम्हा दोघांनाही स्पष्टपणे सांगितलं की विष्णू मी तुझ्या हृदयामध्ये राहतो आणि तू माझं हृदय आहे. अलौकिक शब्द प्रयोग, ममैव हृदये विष्णू विष्णोश्च हृदये हेयम् उभयोरंतरं यो वै न जानाति मतो मम. भगवान शिवांनीच शिव आणि विष्णूच्या ऐक्याचं जे काही सुंदर मार्गदर्शन शिवपुराणामध्ये केलेलं आहे, मी निर्गुण स्वरूप परमात्मा सगुण स्वरूपामध्ये महेश्वर स्वरूप होतो, त्या महेश्वर स्वरूपापासून हे विष्णू आपली उत्पत्ती आहे, माझ्यात आणि आपल्यामध्ये काहीही फरक नाही, जे आपलं स्वरूप आहे ते माझं स्वरूप आहे, जे माझं स्वरूप आहे ते आपलं स्वरूप आहे. आपल्या दोघांमध्ये जी अभिन्नता जो कोणी भक्त पाहतो त्या भक्ताला खरी शांती लाभ होते, खरं तत्व त्याला प्राप्त होते. भगवान विष्णूंना त्यांनी आज्ञा दिलेली होती माझ्यापासूनच रुद्र उत्पन्न होईल, महेश्वरापासूनच रुद्र उत्पन्न होईल, तो तामस स्वरूपाचा असेल, दर्शनात गुणात रूपात माझ्यासारखाच असेल, माझी जी काही परमप्रिया भगवती या भगवतीच्याच पासून काली स्वरूप निर्माण होईल, जी काली रुद्राची पत्नी आहे, त्याच आद्य प्रकृतीचं एक स्वरूप आहे वाक्देवीचं स्वरूप, ती वागीश्वरी सरस्वती ब्रह्माची अर्धांगिनी होईल, त्याच आद्य प्रकृतीचं एक स्वरूप आहे लक्ष्मी स्वरूपा, जी भगवान विष्णूंचं वर्णन करेल. आपल्याला इथे केवळ वर्णनाने मांडलेला विषय एक लक्षात आणून देतो की भगवान शिवशंकरांचं जे निर्गुण स्वरूप आहे त्या निर्गुण स्वरूपाचं जेव्हा त्यांनी सगुण रूपामध्ये महेश्वर स्वरूपामध्ये स्वतःला प्रकट केलं, त्या महेश्वर स्वरूपापासूनच भगवती प्रकृतीचं तत्व आहे, आद्य प्रकृतीचं तत्व आहे, या दोघांच्याही पासूनच भगवान विष्णू आहे, ब्रह्मदेव यांच्यापासूनच पुढे आद्य प्रकृतीपासून सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, कार्याकरता घेतलेली ही वेगवेगळी स्वरूप आहेत, तत्व मात्र एक आहे, कार्य भिन्न आहे, कार्य पृथक आहे, म्हणून स्वरूप पृथक झालं, स्वरूप भिन्न झालं, पण तत्वतः एक आहे, तत्व एक आहे, त्या एकाच तत्वातनं निर्माण झालेले आहे। तेव्हा ब्रह्मदेवालाही भगवंताने वरदान दिलेलं होतं सृष्टीविषयी, भगवान विष्णूंनी आणि मी भगवंताची अलौकिक अशी स्तुती केलेली होती, त्या स्तुतीने भगवान प्रसन्न झालेले होते, आम्हा दोघांनाही सृष्टी संबंधाने वरदान देऊन भगवान अंतर्धान पावलेले होते आणि आम्ही दोघांनी ही सृष्टी कार्याला आरंभ केलेला होता। या सृष्टी कार्याच्या आरंभामध्ये अनेक गोष्टी घडल्या, मी प्राकृतिक वैकृतिक अशी सृष्टी रचना केली, या प्राकृतिक आणि वैकृतिक सृष्टी जी काही दशविध प्रकारची सृष्टी आपल्याला पाहायला मिळते, जराविज अंडज उद्भिज स्वेदज हा विषय अनेक पुराणांमध्ये वारंवार चर्चेला येतो, त्यामुळे अधिक भाग आपल्या समोर मांडणारा नाहीये। या चारही स्वरूपाच्या प्राण्यांची उत्पत्ती, वृक्षादिकांचा असलेली उत्पत्ती, त्यामध्ये असलेले वेगवेगळे भाग, काही कोणापासून वाढतात, पानापासून वाढतात, काहींच्या शाखेला अग्रभागी फळ लागतं, काही सगळेच फळाचे स्वरूप असतात, पंचविध प्रकारची वैकृतिक सृष्टी आहे, प्राकृतिक सृष्टी आहे, अशी दशविध प्रकारची सृष्टी आहे, भूतसर्ग आहे, देवसर्ग आहे, पितृसर्ग आहे, नृसर्ग आहे म्हणजे नर मानवाचा सर्ग आहे। या मानवाच्या सर्गाच्या संबंधाने हकीकत आपल्याला पुन्हा तीच शिवपुराणामध्ये मांडली गेलेली आहे की ब्रह्मदेवाच्याच शरीराचे दोन भाग झाले आणि ब्रह्मदेवाच्याच द्वारा महाराणी शत्रुपा आणि स्वयंभू म्हणून ब्रह्मदेवाचं शरीर विभागलं गेलं, शरीराचे दोन भाग प्रकट झाले, एका भागाने एक पुरुष उत्पन्न झाला, त्या पुरुषाचं नाव आहे स्वयंभू म्हणून, स्त्री उत्पन्न झाली, त्या स्त्रीचं नाव आहे शत्रुपा महाराणी, आणि त्यांच्यापासून असलेला हा प्रचंड असा सृष्टीचा विस्तार ब्रह्मदेवाने आपल्याच शरीराच्या द्वारा प्रजापतींना उत्पन्न केलं, कुल पुलस्त्य भृगु वशिष्ठ अंगिरा क्रतु दक्ष या सगळ्यांना प्रजापती असं म्हटलेलं। शतरूपा महाराणीला तीन मुली आहेत, आकृती देवहूती आणि प्रसूती, या तीन मुलींचा विवाह विविध प्रजापतींशी झालेला आहे, आकृतीचा विवाह रुची प्रजापतींशी झालाय, प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतींशी झालाय, देवहूतीचा विवाह कर्दमांशी झालेला आहे। संपूर्ण सृष्टीमध्ये मानवाची सृष्टी जी ब्रह्मदेवापासून निर्माण झाली, ब्रह्मदेवाने या दोन स्त्री पुरुषांना अशा वरदान अथवा आज्ञा दिली की तुम्ही मिथुन धर्माने सृष्टी वाढवा, तेव्हा शत्रुपा आणि स्वयंभू यांच्यापासून जी सृष्टी निर्माण झाली त्याला काश्यपी मानवी मनुपुत्र अशी सगळी वेगवेगळी नावं निघाली आहेत। ऋषी मंडळींनी विचारलेला प्रश्न होता, ऋषी मंडळींनी विचारलेलं होतं की आम्हाला दक्ष आणि प्रसूती यांच्या कन्येचा भगवान शिवांशी झालेला जो विवाह आहे त्या विवाह संबंधाने हकीकत ऐकायची आहे, भगवान शिवांचं चरित्र ऐकायचं आहे, तो सतीखंडामध्ये असलेला विस्तार आहे, ते चरित्र मोठं विलक्षण आहे, त्या चरित्रामध्ये असलेला भक्तीच्या दृष्टीने मांडलेला भागही भगवंताच्या शिवांचा भगवान शिवांनी केलेला सतीला जो उपदेश आहे तोही मोठा विलक्षण आहे। शत्रुपा महाराणी आणि स्वयंभू म्हणूनचा जो वंश विस्तार आहे त्यामध्ये आकुती देवहूती आणि प्रसूती अशा तीन कन्या आहेत, दोन पुत्र आहेत प्रियव्रत आणि उत्तानपाद। प्रियव्रताचा दीर्घ वंश आहे, उत्तानपादाचा दीर्घ वंश आहे, आकुतीचा विवाह रुची नावाच्या प्रजापतींशी झालाय, देवहूतीचा विवाह कर्दम नावाच्या प्रजापतींची झालाय. कर्दमांचे वडील मरीची म्हणून आहे आणि मरीची ब्रह्मदेवाचे पुत्र आहे. कर्दम जणू काही ब्रह्मदेवाच्या छायेपासूनच निर्माण झालेले, ब्रह्मदेवाची छाया असं म्हणतो. कर्दमांना 9 मुली आहेत आणि या 9 मुलींचा विवाह ब्रह्मदेवाच्या पासून निर्माण झालेले जे प्रजापती आहेत त्या सर्वांशी झालाय. त्यामध्ये कुलह, कुलस्थ, भृगु, अंगिरा, वशिष्ठ इत्यादी आहे. असा स्वयंभू मनु आणि त्याच्या पुत्रांचा आणि मुलींचा वंश विस्तार. त्यामध्ये जो दक्ष आहे, ब्रह्मदेवाच्या पासून निर्माण झालेला दक्ष, या दक्षाची पत्नी आहे प्रसूती. ही स्वयंभू मनु आणि शत्रुपा महाराणींची तृतीय कन्या आहे प्रसूती. या दक्ष आणि प्रसूती पासूनचा जो सर्व वंश विस्तार आहे, त्या वंश विस्तारामध्ये मोठी दीर्घ हातिक आहे. नारदांनी ब्रह्मदेवाला विचारलेली होती आणि तीच शिवपुराणामध्ये सती खंड रुद्रसंहितेच्या द्वितीय भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ब्रह्मदेव म्हणाले, मी अत्यंत सुंदर अशा एका पुरुषाला उत्पन्न केलं जो अलौकिक होता. त्याचं रूप पाहिल्यानंतर मी प्रजापती गणांना विचारलं की याचं नाव काय ठेवावं. प्रजापती म्हणजे आपल्याला संज्ञा कळली, ब्रह्मदेवाच्या पासून निर्माण झालेली जी मुलं आहेत ऋषी इत्यादी त्यांना प्रजापती असं म्हणतात. त्या प्रजापती गणांनी त्याला पाहिल्यानंतर, ब्रह्मदेवापासून जो एक अत्यंत सुंदर पुरुष निर्माण झाला त्याला पाहिल्यानंतर स्वतः ब्रह्मदेवाचंही मन मोहित झालं आणि त्या सर्व प्रजापतींचंही मन मोहित झालं पुरुषाला पाहिल्यानंतर. त्यामुळे त्या प्रजापतींनी त्याचं नाव मन्मथ असं ठेवलं. मनाला मोहित करतो, मनाचं मंथन करतो, तो कामदेव उत्पन्न झाला. या कामदेवाचं स्वरूप मोठं विलक्षण विलोभनीय होतं. दक्ष महाराजांनी आपली जी मुलगी आहे रती, त्या रतीला कामदेवाला अर्पण केलं. कामदेव आणि रती यांच्यापासून मिथुन धर्माने सृष्टीमध्ये व्यवहार होऊ लागला. आपण या कथा केवळ ऐकूया, त्यावरती टिप्पणी आणि भाषा करायला नको. ब्रह्मदेवांच्याच पासून, ब्रह्मदेवांच्या जांभाईपासून जी एक सुंदर स्त्री निर्माण झाली ती आहे संध्या. भागवतामध्ये याविषयी एक वेगळी हकीकत येते. या संध्येच्या आकृतीला पाहून स्वतः ब्रह्मदेव मोहित झाले. आपलीच मुलगी पण तिला पाहिल्यानंतर ते अतिशय मोहित झाले. त्यामुळे ती संध्या अतिशय अतिशय स्वतःला संकोच शरमून गेली आणि संध्येने मनोमन ठरवलं की आपण हे रूप अग्नीमध्ये विसर्जित करून टाकायचं. संध्या ब्रह्मलोक सोडून निघून गेली. तिथे एक सुंदरस सरोवर, एक सुंदरशी नदी, चंद्रभागा, त्या चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती येऊन ती तपश्चर्या करू लागली. तिला हे कळेना की आपण तपश्चर्या कशी करावी. ब्रह्मदेवाच्याच प्रेरणेने एका तपस्व्याने संध्येला व्रत दीक्षा दिली आणि संध्येने त्या व्रताच्या द्वारा जी तपस्या केली त्याचे मोठं दीर्घ वर्णन आहे. त्या तपस्येने प्रत्यक्ष भगवान शिवशंकर त्या संध्येला प्रसन्न झालेले होते.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत भानुदास महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 48वा श्लोक आपण पाहणार आहोत. सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तमाचा दास कसा असतो त्याचं आपण वर्णन पाहतो आहे, त्याची लक्षणं पाहतो आहे, तो कसा आहे. त्याच्यात त्यांनी पहिल्या चरणात म्हटलं आहे सदा. सदा याचा अर्थ नेहमी लक्षात ठेवायचा, अखंड. काल केलं, आज नाही, सकाळी केलं, दुपारी नाही, असं नाही. सदा म्हणजे 24 तास. सदा देवकाजी, देवकार्यासाठी. झिजे देह ज्याचा, ज्याचा देह देवकार्यासाठी झिजतो आहे. झिजणं याच्यामध्ये हळूहळू प्रक्रिया आहे, हळूहळू झिजायचं आहे. गंध जसं उगाळून, असं एकदम नाही तुकडा त्याचा, उगाळून उगाळून त्याचा सुगंध सुटतो, तसं ह्यांनी आपला देह देवकार्यासाठी झिजवायचा आहे आणि सदा झिजवायचा आहे. तसा हा झिजवतो, हा जो प्राप्त पुरुष सांगितलेला आहे, महापुरुष आहे, सत्पुरुष आहे, हा झिजवत असतो, दास आहे सर्वोत्तमाचा. देवकार्य ह्याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की प्रथम तो स्वतःच्या उद्धारासाठी म्हणून देवाची उपासना करतो, साधना करतो, जे वैयक्तिकरित्या बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध इथपर्यंत वाटचाल करतो. आणि आता पूर्ण झाल्यानंतर काही मंडळी स्वतःपुरतीच राहतात आणि काही मंडळी देवकार्य करण्यासाठी त्यांचा जन्म असतो. सगळे संत जर आपण बघितले तर लहान वयातच सद्गुरूंच्या शोधात बाहेर पडले, 12 वर्ष 24 वर्ष साधना केली समर्थांनी देखील, आणि मग राष्ट्र प्रपंच करण्यासाठी ते बाहेर पडले. ज्ञानेश्वर महाराज घ्या, नाथ घ्या, तुकोबा, अलीकडच्यामध्ये श्रीधर स्वामी आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, सगळे आपण जर पाहिले तर लक्षात असं येईल की स्वतः पूर्ण झाल्यानंतर बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून तळमळ आला आणि म्हणून त्यांच्या उद्धारासाठी ते काम करत राहिले. आता हे दाव देवकाजी, देवकार्य करण्यासाठी काय काय करायला पाहिजे, निर्निळ्या पातळीवर करायला पाहिजे. समर्थाने जी नवविधा भक्ती सांगितली त्याच्यामध्ये दास्य भक्तीमध्ये काय काय करता येईल त्याचं वर्णन त्यांनी सविस्तर केलेलं आहे की देवालयाचं, देवाचं द्वार झाडण्यापासून नाना प्रकारचे उत्सव करणं, लोकांना त्याची गोडी लावणं, भावभक्तीची आवड निर्माण करणं, ह्या सगळ्या गोष्टी या दास्य भक्तीमध्ये येतात. म्हणून देवकाजी झिजे देह ज्याचा, ज्याचा देह अखंड देवकार्यासाठी झिजत असतो. आपलाही देह झिजत असतो पण संसारासाठी. त्याला किती ठिगळं लावायची असतात, फाटका तुटका असतो, सारखा ठिगळं लावत असतो पण त्याच्यातच बुडालेलो असतो. त्याखेरीज काही करायचं आहे याचं भान नसतं. त्याच्याविषयी समर्थांना, संतांसारखे जे आहेत समर्थांसारखे, त्यांना कळवळा येतो की काय करावं, या लोकांना किती सांगावं, कळत नाही कसं. संसार करा, कारण प्रपंच टाकून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला, त्यामुळे प्रपंच टाकायला सांगत नाहीत ते. प्रपंच करा, प्रपंच परमार्थ कराल तरी तुम्ही विवेकी, दोन्ही करा. परमार्थाचं अधिष्ठान ठेवा, तेच काम, तीच कर्तव्य त्या बोधाने करा. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. देहाने देवकार्यासाठी झिजायचं आहे आणि वाणीनं सदा, पुन्हा शब्द आला इथं, सदा राम नाम घ्यायचं आहे. आता पुष्कळ मंडळी काय म्हणतात, नाम घ्या म्हणजे झालं, घेत आहेत, जन्मभर नाम घेत आहेत पण काही कुठं फरक नाही, असा नामाचा अर्थ नाही आहे. जसा जसा आपण नाम घेतो तसं तसं त्या नामाबरोबर जे पारमार्थिक गुण आहेत ते आपल्या अंगी बांधले पाहिजेत. त्याच्यासाठी दुर्गुण जे आहेत ते टाकले पाहिजेत आणि सद्गुण जे आहेत ते आपल्या अंगी मोरवले पाहिजेत. समर्थाने देखील सांगितलं आहे की काही धारावी सोये आगंतुक गुणाची, गुण मिळवायला पाहिजेत. सद्गुण, पारमार्थिक गुण कोणते गुण आहेत? दया, क्षमा, करुणा, शांती, प्रेम, नम्रता, गुरुनिष्ठा, ईश्वरनिष्ठा, दुसऱ्याचा विचार, स्वार्थाचा विचार नाही, परार्थाच्याही पेक्षा जाऊन परमार्थाच, दुसऱ्यासाठी आपलं जीवन आहे अशा तऱ्हेनं आपलं जीवन घालवायचं आहे तर ते उपयोगी आहे. स्वतःसाठी सगळेच जगतात. पशुपक्ष्यांचं जीवन आणि माणसाचं जीवन ह्याच्यात फरक आहे. तो फरक आपल्याला जीवनामध्ये स्पष्ट करून दाखवता आला पाहिजे. तर ते त्यांना सांगायचं आहे, रामनामे वदे नित्य वाचा. नुसती रामनाम मुखाने म्हणून होणार नाही आहे, तर त्या नामाबरोबरच ज्याचं नाम आपण घेतो आहोत त्याचे गुण आपल्या अंगात थोडे थोडे तरी मोरवता येतात का? त्यांनी आयुष्यभर काय केलं, कशा तऱ्हेनं ते जीवन जगले, त्यातलं आपल्याला काय उचलता येईल हे पाहायला पाहिजे. ते काहीच न करता नुसतंच आपले बसलेत आणि रामनाम घेत आहेत हे समर्थांना अभिप्रेत नाही. समर्थांसारख्या संतांना तर नाहीच नाही. काही संत असे असतात आपल्यापुरते राहणारे, पण काही जे संत आहेत जगाचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत त्यांना तर असं वाटतं की मुखात नाम ठेवा, परंतु काम जे आहे ते देव कार्य करायला पाहिजे. म्हणून सदा रामनामे वदे नित्य वाचा. आणखी काय करायला पाहिजे? स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. स्वधर्म, स्वधर्म विहित कर्म, प्राप्त कर्तव्य आपल्या वाट्याला जे आलं असेल ते उत्तम प्रकारे करायचं आहे. आणि समर्थांची जी व्याख्या आहे, सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. स्वरूपाचं अनुसंधान ठेवून आपली विहित कर्म उत्तम तऱ्हेनं करायचेत. दोन्ही आलं पाहिजे, नाही तर आम्ही आमचं करतो आहे आम्हाला ते अनुसंधान वगैरे काही जमणार नाही असं नाही. सोहमचं अनुसंधान, तोच मी आहे असं अनुसंधान ठेवायचं आहे, स्वरूपाचं अनुसंधान ठेवायचं आहे, आणि आपली प्राप्त कर्तव्य जे आहेत ते उत्तम प्रकारे करायचेत. करायचं ठरवलं म्हणजे अवघड नाही आहे. परमार्थ आहे तरी परम सुगम, परिजनाशी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. संतांची संगती मिळत नाही त्यामुळे सुलभ परमार्थ अवघड होऊन बसलेला आहे. वास्तविक संसार अवघड आहे, परमार्थ सोपा आहे. मन निर्मळ पाहिजे, देहबुद्धी झडझडून गेली पाहिजे, अहंकार संपला पाहिजे. आता अहंकार हा फार अडायतो. विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी म्हटलंय. सामान्य माणसाला अहंकार नसतो, पण जितकी कर्तबगारी असते तितका अहंकार मोठा असतो. आपल्याला पाहिजे कर्तबगारी तर पाहिजे, पण निरहंकारी वृत्ती पाहिजे. अभिमान पाहिजे, अहंकार नको. या मार्जिन लक्षात आल्या पाहिजेत, कुठं थांबायचं आहे आणि कुठं आपल्याला जायचं आहे. बारीक बारीक बारीक त्याच्यामध्ये छटा आहेत, पण सांगता येत नाही चटकन कुठं आपण अहंकार. आणि अहंकार आला म्हटलं की सगळे दुर्गुण आले, त्याला द्वेष आला, मत्सर आला, तुझं माझं आलं, सगळं आलं. म्हणून त्यांना जे म्हणायचं आहे की स्वधर्मेची चाले स्वरूपाचं अनुसंधान ठेवायचं आहे, चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा त्यांनी काही काही गुण सांगितले, कर्म कसं करायला पाहिजे, नाम कसं घ्यायला पाहिजे, देवकार्य त्याच्यासाठी कसं झिजलं पाहिजे, तन मन धनाने झिजलं पाहिजे. आपल्याजवळ जे आहे ते देवकार्यासाठी काय करता असं जे विचारलं, देवकार्य करतो माझ्यासाठी. मी माझा संसारसुद्धा जो करतो ना ते देवकार्यच आहे, कारण त्यांनी मला ते दिलेलं आहे. संसार करायला सांगितलेलं आहे, जबाबदारी सोपवलेली आहे, ती मी करणार आहे. आणि पुन्हा ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो भगवंताच्या चरणी वाहणार आहे, मी तिथे कुठेही नाही, असा बोट ठेवून जीवन जगायचं आहे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेनी सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई जिल्हा बीड। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दर महा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीतबद्ध केलेली वसंत गोपाळ तथा दादा जोशी यांची गीतरचना. स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। मुंबईत विनायक वासुदेव या नावाचे फार मोठे सरकारी अधिकारी होते। इंग्रजांची सत्ता असताना ह्या मराठी अधिकाऱ्याला सरकार दरबारी खूप मान होता। त्यांचं शिक्षण खूप होतं आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं। स्वामी समर्थांचे ते परमभक्त होते। वेळात वेळ काढून ते मुंबईहून अक्कलकोटला 4-5 वेळेला स्वामींच्या दर्शनाला गेले। पहिल्यांदा ते जेव्हा अक्कलकोटला निघाले तेव्हा काय घडलं, तर त्यांची 150-200 आश्रित मंडळी होती, ती सुद्धा त्यांच्याबरोबर निघाली। मोठा लवाजमा घेऊन विनायक वासुदेव हे मोठे सरकारी अधिकारी अक्कलकोटला यायला आगगाडीने निघाले आहेत हे राजेसाहेबांना कळलं, तेव्हा त्यांनी कडपगाव स्टेशनवर ह्या सर्व मंडळींना उतरवून घेण्यासाठी बग्या, मेणे, हत्ती, कारभारी आणि दरबारातले मानकरी ह्या सर्वांना पाठवून दिलं। विनायक वासुदेवांसाठी तर शृंगारलेला घोडा पाठवला। विनायक वासुदेवांना आश्चर्य वाटलं की राजेसाहेबांनी ह्या सर्वांना आपल्या स्वागतासाठी का पाठवलं, कारण ते काही सरकारी कामासाठी अक्कलकोटला आले नव्हते, तर स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते। स्वामींनी राजेसाहेबांना निरोप पाठवला की मला सुद्धा एक तट्टू पाठवा, कारण मी कडपगावला माझ्या भक्तांच्या स्वागतासाठी जातो। राजेसाहेबांनी सेवकांना आज्ञा केली की स्वामींना शृंगारलेल्या पालखीत बसवून घेऊन जा। स्वामी पालखीत बसले आणि विनायक वासुदेवांसाठी स्टेशनवर निघाले। आपल्या ह्या परमभक्ताची अपूर्व भक्ती स्वामींनी अंतर्ज्ञानाने जाणून घेतली होती। स्वामींची पालखी आपल्या स्वागतासाठी अर्ध्या वाटेवर येऊन पोहोचली आहे हे विनायक वासुदेवांना समजलं, मात्र ते ताबडतोब घोड्यावरून उतरले आणि पायी स्वामींच्या दर्शनाला निघाले। विनायक रावांचा आनंद गगनात मावत नव्हता। प्रत्यक्ष भगवंत आपल्यासारख्या सामान्य भक्तासाठी पालखीत बसून स्वागताला येतो ही घटना अपूर्व होती। स्वामींना पाहताच विनायक वासुदेवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्यांनी स्वामींचे चरण आपल्या आनंदाश्रूंनी धुतले। इतक्यात स्वामी म्हणाले, चला गाड्या सुरू करा। विनायक वासुदेवांबरोबर आलेल्या 150-200 लोकांना स्वामींनी अक्कलकोटात दर्शन दिलं। आपल्या मुंबईच्या सरकार दरबारी उच्च पदस्थ परमभक्तासाठी स्वामी स्वतः स्वागताला गेले होते ही घटना सर्वत्र चर्चेची झाली। स्वतः विनायक वासुदेवांचा आनंद तर त्यांच्या मनात मावत नव्हता।
1: श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, आत्यंतिक श्रद्धेने, भक्तीने आणि निष्ठेने भगवंताचं नाम घ्यावं। नामातच फक्त भगवंत व्यापून आहे हे तुम्ही कधीही विसरू नका। नामात तुम्ही एकदा का स्वतःचं अस्तित्व विसरून गेलात की परमेश्वरच तुमच्या भोवतीभोवती स्वरूपाकार होऊन वावरायला लागतो। तुम्ही त्याचे होऊन जाता आणि तो तुमचा होऊन जातो। भगवंत तुमच्या हृदयातच आहे ह्याची खूण तेव्हाच पटते, एवढं ध्यानात ठेवा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया MD पेटकर यांची गीतरचना, संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर लीला कणसे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 30 ऑगस्ट. समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाण. विषयी गुंतले सर्वजन, चित्त मन तेथे केले अर्पण. तेथे कोणास न येई समाधान, पावे सुख दुःख समसमान. विषयाचा केला कंटाळा, परी मनावर बसला त्याचाच थारा. पैका हाती खेळवला, त्याने हात काळा झाला. हा दोष नाही पैक्याला, आपण त्याला सत्य मानला. एका मानापोटी दुःखाचे मूळ, हे जाणती सर्व सकळ. वैभव संपत्तीचा सहवास, हाच दुःखास कारण खास. व्यवहाराच्या चालीने चालावे, वेळ प्रसंग पाहून वर्तावे. चित्ती समाधान राखावे, जोवर जरूर व्यवहारात राहणे, तोवर त्याला जतन करणे. ज्याचा घ्यावा वेश, तैसे वागणे आहे देख. व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्या पाशी, तैसेच वर्तन ठेवावे आपण दुसऱ्याशी. ज्याचा जो जो संबंध आला, तो पाहिजे रक्षण केला. आपलेकडून कोणाचे न दुखवावे अंतःकरण, तरी व्यवहारात जे करणे जरूर, ते करावे आपण. संगत धरावी पाहून, बाह्य भाषणावर न जावे भुलून. मिष्ट भाषण वरीवरी, वेष राहे अंतरी. असल्याची संगत नसावी बरी, ज्याचा त्यास द्यावा मान. लहानाचे राखावे समाधान, मोठ्याचे पुढे व्हावे लीन. वागत जावे जगी सर्वास ओळखून. मनाने व्हावे श्रेष्ठ, बाह्यांगी रहावे कनिष्ठ. न करावा कोणाचा उपमर्द, गोड भाषण असावे नित्य. आळसाला न द्यावा थारा, सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला. पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे, पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे. तरी व्यवहारात मिंधेपण न राहावे, आळशीपण नसावे. देह आळशी न ठेवावा हे जरी खरे, तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे. मागे काय झाले हे न पाहावे, उद्या काय होईल हे मनी न आणावे. आज व्यवहारात योग्य दिसेल असे वागावे. प्रयत्नांचा कंटाळा न करावा, आज जे मिळाले ते घ्यावे. पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्न करावा. विना केले काम न मिळतसे दाम. धनसंग्रही राखावे, सर्वच खर्चून न टाकावे. थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे, आणखी जास्त न करावे. नोकरी ज्याची करणे जाण, त्याचे मानावे प्रमाण. व्यवहारात असावी दक्षता, अचूक प्रयत्न करावा सर्वथा. प्रपंचात असावे दक्ष, सत्याचा धरावा पक्ष. जो जो प्रसंग येईल जैसा, प्रपंचात वागेल तैसा. याचे नाव प्रपंचात दक्षता. व्यवहार करावा ऐसा जपून, कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून. भगवंताचे आहो आपण, ही मनी ठेवावी ओळखण. समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाण, म्हणून राम ठेवील त्यात मानावे समाधान, राखून नामाचे अनुसंधान। प्रयत्ना वाचून व्हावे हित, ऐसे न आणावे चित्तात। श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, ऐकूया एक भक्तीरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया रविवारचा नाममंत्र.

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य। अभिवाचक आहेत आशिष केसकर। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्ती सुधा।
0: आता आपण पिंपळ, कमळ आणि तुळशीच्या पानांचं महत्व जाणून घेऊयात। पिंपळाचं झाड असं एकमेव झाड आहे की जे रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेला प्राणवायू सोडतं। इतर सर्व वनस्पती दिवसा प्राणवायू सोडतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात। ही गोष्ट शास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध झालेली आहे। त्यामुळे रात्री पिंपळाच्या झाडाखेरीज अन्य कोणत्याही झाडाखाली झोपू नये। सततच्या शास्त्रीय संशोधनातून आणखी एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की पिंपळाच्या पानातून जाणाऱ्या वाऱ्यामुळे आणि आवाजामुळे संसर्गजन्य रोगजंतू नष्ट होतात। आयुर्वेदशास्त्रानुसार रक्तविकार, पित्ताचा त्रास, कफ, वांत्या होणं, विषबाधा, खोकला, विषमज्वर, कृमी, उचक्या, त्वचारोग, कुष्ठरोग अशा अनेक रोगांमध्ये पिंपळाची पानं, फळं आणि पिंपळाच्या झाडाच्या सालीचा वापर केला जातो। पिंपळाच्या झाडाच्या या शास्त्रीय गुणधर्माची कल्पना आपल्या ऋषीमुनींना होती, म्हणून धर्मग्रंथात पिंपळाच्या झाडाचं महत्त्व विशद करण्यात आलेलं आहे। स्कंदपुराणात म्हटलंय की पिंपळाच्या झाडाच्या मुळात भगवान विष्णू, खोडात श्रीकृष्ण आणि फांद्यांमध्ये नारायण, तर पानामध्ये भगवान हरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचं निवासस्थान असतं। वारं वाहत नसलं तरी पिंपळाची पानं सतत हलत असतात, म्हणून या वृक्षाला संस्कृतमध्ये चलदल असं म्हटलं जातं। पिंपळाचं झाड थंडीत उष्णता आणि उन्हाळ्यात गारवा देत असतं। आपल्या पूर्वजांनी पिंपळाच्या झाडाची सेवा करणे, त्याला नियमित पाणी घालणे असा नियम सांगितला आहे। आजही या नियमाचं ग्रामीण भागात पालन केलं जातं। कोणतीही हिंदू व्यक्ती पिंपळाच्या झाडावर कुऱ्हाड चालवणार नाही। भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातल्या 36व्या श्लोकात असं सांगितलंय की मी सर्व वृक्षात पिंपळाचा वृक्ष आहे। पिंपळाच्या झाडाखाली ज्योती अवतरण साधनेला विशेष महत्व आहे, कारण त्या काळात वृक्ष आणि साधक या दोघांमध्ये विशिष्ट स्तरावर तादात्म्य साधलं जातं। हे तादात्म्य प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत हितावह असतं। पिंपळाच्या वृक्षामध्ये सेरोटोनिनशी मिळता जुळता असा मेलोटोनिन नावाचा रासायनिक स्त्राव असतो। या मेलोटोनिन स्त्रावाचं प्रमाण केळी, पिंपळ, बोधी अशा वृक्षांमध्ये अधिक प्रमाणात असतं, म्हणूनच त्यांचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व नेहमी सांगितलं जातं। धर्मकार्यात, विवाह समारंभात केळीचे खुंट, केळीची पानं मोठ्या प्रमाणावर वापरली जातात। अशा तऱ्हेने हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाला पवित्र मानण्यात आलेलं आहे। पिंपळाखालोखाल बोधीवृक्षाचं स्थान आहे। आता कमळाच्या फुलाविषयी माहिती जाणून घेऊयात। कमळ हे भारताचं राष्ट्रीय फूल आहे। कमळाच्या फुलाचं महत्त्व प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी ओळखलेलं आहे। कमळाचं फूल हे सत्यम, शिवम, सुंदरम याचं प्रतीक आहे। भगवान सुद्धा त्याच स्वभावाचे आहेत, म्हणूनच कदाचित परमेश्वराच्या विविध अवताराची तुलना कमळाच्या फुलाशी केली जात असावी। उदाहरणार्थ कमलनयन, चरणकमल, हृदयकमल, करकमल इत्यादी। आपल्या शास्त्रात आणि पौराणिक साहित्यात कमळाच्या फुलाच्या सौंदर्याचं सविस्तर वर्णन करण्यात आलेलं आहे। चित्रकला आणि वास्तुकलेतही कमळाच्या फुलाचं चित्रण विविध प्रकारे करण्यात आलेलं आहे। भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातल्या 10व्या श्लोकात असं म्हटलंय, ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्वक्त्वा करोति यः लिप्यते न सपापेन पद्मपत्रामि वांभसी। अर्थात जो पुरुष सर्व कर्म परमात्म्यास अर्पण करून आसक्तीचा त्याग करून आपलं कर्म करतो, तो पाण्यात असलेल्या कमळाच्या पानाप्रमाणे पापांपासून अलिप्त असतो. आपण पाहिलंय की सूर्योदय झाल्यावर कमळाचं फूल खुलून येतं, उमलतं आणि सूर्यास्त होताच त्याच्या पाकळ्या मिटतात. त्याचप्रमाणे आपलं मन ज्ञानप्रकाशाने विकसित होतं, प्रफुल्लित होतं. कमळ चिखलात उगवत असूनही सुंदर आणि निर्मळ असतं. यावरून आपल्याला असा संकेत मिळतो की कोणत्याही परिस्थितीत आपण आपलं अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे. कमळाची पानं पाण्यात असूनही भिजत नाहीत, त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुष दुःखाने व्यापलेल्या जगात राहूनही त्यापासून अलिप्त राहतो, निष्कलंक जीवन जगत असतो. याखेरीज योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात काही ऊर्जा केंद्र आहेत की ज्याला चक्र असं म्हटलं जातं. शरीरातील प्रत्येक चक्राचा संबंध कमळाच्या फुलांच्या पाकळ्यांच्या संख्येशी निश्चित आहे. जेव्हा एखाद्या योगी पुरुषाला आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्याच्या कपाळाच्या अग्रभागी सहस्त्र चक्र उमलतं, ज्याला सहस्त्रदल कमल असंही म्हणतात. त्याचबरोबर स्वस्तिकच्या शुभचिन्हाचा संबंध कमळाच्या फुलांशी असतो. हे ब्रह्मदेवाचं निवासस्थान अर्थात ब्रह्मलोकांचं प्रतीक आहे, कारण भगवान विष्णूंच्या बेंबीतून एक कमळपुष्प प्रकट होऊन संपूर्ण सृष्टीचं पालन करण्यासाठी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यातील दुवा स्पष्ट करणारं ते प्रतीक असतं. आता आपण तुळशीचं महत्त्व जाणून घेऊयात. अतिप्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांच्या घरासमोरील अंगणात तुळशी वृंदावन असे आणि आजही बहुसंख्य हिंदूंच्या अंगणात तुळशी वृंदावन आढळतंच. तुळशीला आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकंच नव्हे तर देवघरातील देवपूजेसाठी नेहमी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तुळशीला इतकं महत्त्व प्राप्त होण्याचं कारण त्याच्यात अनेक औषधी गुण समाविष्ट आहेत. आयुर्वेदात विविध रोगांमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. खोकला, सर्दी, पडसं अशा रोगांना तुळशीच्या पानांचा वापर केला तर लगेच आराम पडतो. तुळशीच्या औषधीचं महत्त्व ओळखणाऱ्या आपल्या ऋषींनी असं म्हटलंय की यन्मुले सर्व तीर्थानी, यत्र ग्रे सर्व देवता, यन्मध्ये सर्व वेदाश्च, तुलसीताम नमाम्यहम. याचा अर्थ असा, ज्या तुळशीच्या मुळामध्ये सर्व तीर्थस्थानं आहे, शिखरावर सर्व देवी देवतांचं निवासस्थान आणि मध्यभागी सर्व वेद भगवान राहतात, अशा तुळशीला मी नमस्कार करतो. पुराणात तुळशीचा जास्तीत जास्त वापर करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्याच्या प्राचीनतेबद्दल शंका राहत नाही. आध्यात्मिक दृष्टीने तुळशीचं सर्वाधिक महत्त्व आहे. तुळशीला हरिप्रिया असंही म्हटलं जातं. औषधी वनस्पतीच्या रूपात तुळशीची निर्मिती झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं मन शांत झालं, तेव्हापासून त्याचं हरिप्रिया असं नाव पडलं. तुळशीचे अनेक उपप्रकार आहेत. राम तुळस, मरुआ तुळस, कापूर तुळस, काळी तुळस अशा विविध तुळशींचा समावेश आहे. यामध्ये ऑसिमम सेक्टम म्हणजे जी सगळ्यात पवित्र तुळस, ती सगळ्यात महत्त्वाची असते. तिचेही दोन उपप्रकार आहेत, श्री तुळस आणि कृष्ण तुळस. गुणवत्तेच्या दृष्टीने कृष्णा म्हणजे काळी तुळस ही सर्वश्रेष्ठ असते. ही काळी तुळस मार्च ते जून महिन्याच्या दरम्यान लावली जाते. या तुळशीची पानं वर्षभर हिरवी असतात. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या तुळशीला बहर येतो. तुळशीचं रोप लावलं जातं. शरद ऋतूत बी परिपक्व होतं. बाराही महिने या तुळस उपलब्ध होतात. सर्व रोगनाशक आणि शक्तिवर्धक असलेल्या या तुळशीच्या रोपाला साक्षात देव मानलं जातं, कारण इतकी स्वस्त, सुंदर, सुलभ अन्य कोणतीही वनस्पती मनुष्याला उपलब्ध नाही. आयुर्वेदाचे पितामह चरक यांनी तुळशीची मुळं, खोड, पानं, फुलं आणि मंजुळा विविध रोगांवर अत्यंत लाभदायक असल्याचं सांगितलं आहे. त्याचा उपयोग अग्निमांद्य, पोटशूळ, कफ, वात, ताप, आतड्याचे रोग आदी अनेक विकारांवर होतो. पाश्चिमात्य देशात केलेल्या संशोधनांवरून असं आढळून आलेलं आहे की तुळस ही हिवतापनाशक आहे. तुळशीच्या पानाच्या रसात हिवतापाला कारणीभूत ठरणारे डास नष्ट करण्याची अद्भुत शक्ती आहे. तुळशीमध्ये एक अशा प्रकारचं तेल असतं की ज्यामुळे जवळपासच्या कीटाणूंचा नाश होतो. तुळशीच्या धुपाने डास जवळपास फिरकत देखील नाहीत. तुळशीचा लेप लावला तर डास सावत नाहीत. तसंच तुळस ही तापनाशक आहे. कफावर तुळस रामबाण औषध आहे. तुळशीची पानं तूप काळं मीठ पाण्यात मिसळून गरम करून जो रस तयार होतो तो रस कफ आणि खोकल्यावर उत्तम औषध आहे. तुळशीचं तेल कानाचा ठणका शमवते. तुळशीमुळे रक्ताचे विकार नष्ट होतात. कुष्ठरोगातही याचा वापर केला जातो. क्षयरोगावरही तुळशीचा उपयोग झाला आहे. लघवीची जळजळ, लघवी करताना त्रास होणे, मूत्रपिंड सुजणे आणि मुतखडा यावर तुळशीच्या बीचा प्रभावी आणि त्वरित फायदा होतो. अनेक प्रकारच्या कर्करोगांमध्ये तुळशीचा वापर हितकारक ठरला आहे. तुळशीची 15-20 पानं कुटून त्याचा रस प्यायल्यामुळे कर्करोगाची वाढ थांबते. तुळशीचा योग्य वापर केल्यामुळे सर्पदंश झालेली व्यक्ती मृत्यूपासून वाचू शकते. तुळशीच्या मुळाचा काही भाग तुपात मिसळून नियमित खाल्ल्यामुळे कमजोर व्यक्तीमध्ये शक्ती येऊ शकते आणि त्याच्या चेहऱ्याचं तेज वाढतं. वास्तविक पाहता घराच्या अंगणात तुळस लावल्यामुळे एकीकडे सगळी औषधं मिळतात, तर त्याचबरोबर पर्यावरण संतुलन राखण्यातही त्याची मदत होते. तुळशीच्या खोडापासून तयार केलेली मण्यांची माळ सर्वाधिक पवित्र मानली जाते. त्यामुळे विविध अनुष्ठानात तुळशीचा जप करण्यास सांगितलं आहे. शाळीग्राम, कृष्ण, श्रीराम आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या सगळ्या अवतारांमध्ये तुळशीची पानं, मंजुळा अत्यंत उपयुक्त ठरलेली आहेत. आपल्याकडे असं मानलं जातं की जेवणापूर्वी अन्नपदार्थांवर तुळशीचं चरणामृत, पूजेचं पाणी यात तुळशीची पानं वापरली जातात. धर्मशास्त्रानुसार रविवारी आणि एकादशीला तुळशीची पानं तोडू नयेत. अमावशात याचा उपयोग वातनाशक म्हणून होतो. उलट्या तसंच वांत्या थांबवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यासाठी निम्म दालचिनीचं चूर्ण आणि निम्मा तुळशीच्या पानाचा रस यांचं मिश्रण करून खावं लागतं. अपचन झालं तर एक तोळा तुळशीच्या पानांचा रस घ्यावा, म्हणजे अपचनाचा त्रास होणार नाही. आलं आणि तुळशीचा रस समप्रमाणात चमच्यात घ्यावा आणि गरम करून तो घेतला तर पोटशुळाचा त्रास असणाऱ्यांना आराम पडतो. दुपारी जेवण केल्यानंतर 10-12 तुळशीची पानं खावीत. त्यामुळे श्वासवायू शुद्ध आणि स्वच्छ होतो. पचनक्रिया सुधारते आणि मंदाग्नी, वांत्या आणि कृमिविकारात याचा उपयोग होतो. तसंच तोंडाच्या विकारापासून मुक्तता मिळते. थंडीच्या दिवसात सर्दी, पडसं, डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी तुळशीचा रस मधात घालून सेवन केला तर फायदा होतो. मूर्छा येणे, चक्कर येणे हे थांबवण्यासाठी तुळशीच्या रसात थोडंसं मीठ मिसळून नाकपुड्यात 1-2 थेंब टाकले जातात, त्याचा फायदा होतो. तुळशीची पानं कोमट करून मिठाबरोबर खाल्ली तर घसा मोकळा होतो. तुळशीच्या पानाचा रस आणि थोडा मध एकत्र करून घेतला आणि त्याचं चाटण दिलं तर लहान मुलांची हगवण थांबते आणि खोकलाही थांबतो. तुळशीच्या पानाने जखम स्वच्छ करावी, कारण त्याच्यात रोगजंतुनाशक शक्ती असते. डोळ्याच्या विकारात तुळशीचा रस रामबाण उपाय असल्याचं सिद्ध झालेलं आहे. आता बेलाचं महत्त्व आपण जाणून घेऊयात. रोगान विनती भिनती जो रोगोंको नष्ट करे. संपूर्ण भारतात बेलाची झाडं आढळतात. विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांमध्ये नदीकाठी बेलाची झाडं मोठ्या संख्येने असतात. वास्तविक पाहता हा पूर्णपणे भारतीय वृक्ष आहे. आपल्या प्राचीन शास्त्र पुराणात तसंच वैदिक साहित्यात त्याचं योग्य वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याच्या अनेक दिव्य गुणांमुळे त्याला परमपवित्र, अशुद्धी निवारक, देवतांचं निवासस्थान असं मानलं जातं आणि ते अगदी योग्यच आहे. सुश्रुताने आपल्या ग्रंथात तुळशीला दिव्य प्रभावशाली औषध असं म्हटलेलं आहे आणि मांत्रिकांच्या दृष्टिकोनातून ऋग्वेदातल्या श्रीसूक्ताच्या 16 ऋचांची आहुती देताना बेलाच्या फळातील आतील गर वाळवून चूर्ण करावं असं म्हटलं आहे. श्रीसुक्ताच्या मंत्रांचं हवन बेलगिरीने नियमित केलं तर महालक्ष्मीची खास कृपा होते, दारिद्र्य दूर जातं, बेलाची आहुती, त्र्यंबक मंत्र, महामृत्युंजय मंत्र तसंच मृत्यू संजीवनी मंत्राबरोबर दिल्यामुळे महाभयंकर रोगापासून रक्षण होतं। आयुष्यमान वाढवण्यासाठी हा प्रयोग खास मानला जातो। बेलाची अनेक नावं आहेत, उदाहरणार्थ बिल्व, मालूर, शांडिल्य, शौलुष, श्रीफळ, गंधर्भ, महाकप्तिथ, सुदुल, कंटकी, बील, बोलो, ग्रंथील इत्यादी। बेलाच्या झाडाच्या प्रत्येक भागात स्वास्थ्यवर्धक विशेष तत्व मीठ, कॅल्शियम, फॉस्फेट, सिलिका, मॅग्नेशियम, कार्बोनेट, टॅनिन अशी तत्व अधिक प्रमाणात आढळतात। वृक्ष तिक्त कषाय, उष्णवीर्य, वातकफनाशक, कटुविपाक, पचन, प्रज्वलन, रक्तरोधक, मूत्र, मूत्रातील साखर कमी करण्याचं, अतिसार, गॅस दूर करणारा, मधुमेह, पाळीचे त्रास, अतिरक्तस्राव अशा अनेक विकारांमध्ये बेल अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करतो। बेलाच्या कच्च्या फळांमध्ये रोगनाशक शक्ती अधिक प्रमाणात असते। बेलाची मुळं सर्वाधिक रोगनाशक आणि त्रिदोषनाशक असतात। आतड्याच्या रोगावर बेल रामबाण औषध आहे। पोटाच्या तक्रारी दूर करणारं हे अमृत मानलं जातं। पोटाच्या विकारावर कोणत्याही प्रकारच्या बेलाचा वापर हानिकारक नसतो। जेव्हा पोटाचं कार्य पूर्णपणे बिघडतं तेव्हा बेलाचा वापर केल्यास हळूहळू चकित करणारा फायदा होतो। त्यामुळे पोटाच्या विकारात बेलाचा वापर महत्त्वपूर्ण असतो हे सांगण्याचीही आवश्यकता नाही। बेलाच्या पिकलेल्या फळाच्या गरापासून सरबत करून त्याचं सेवन केलं जातं। बेलाच्या कच्च्या फळातल्या गरापासून कांजी करून नियमितपणे त्याचं सेवन केलं तर पचनशक्ती वाढते, अरुची नष्ट होते। बेल हृदयरोगामध्ये देखील लाभदायक आहे, तसंच त्याच्यामुळे आम्लपित्तही नष्ट होतं। पिकलेलं फळ ज्वरनाशक, अग्निदीपक, पौष्टिक मानलं जातं। जुनाट हगवण असेल तर बेलाच्या फळांचा मोरावळा करून खाल्ला जातो। जुनाट, पोटदुखी, अपचनाचा त्रास बेलगिरीने दूर होतो। पोटाचे सर्व विकार दूर करण्यासाठी बेलाच्या फळाची बरोबरी अन्य कोणत्याही दुसऱ्या औषधाशी करणं शक्य नाही। पोटासाठी बेलाचं फळ अमरफळा इतकंच श्रेष्ठ आहे। आपल्या आयुर्वेद चिकित्साशास्त्रात त्याचं महत्त्व सविस्तरपणे सांगण्यात आलेलं आहे। बेलाच्या झाडाचा प्रत्येक भाग, पान, फुलं, फळं या सर्वाचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपयोग होतो आणि सर्वत्र केलाही जातो। या वृक्षाचं धार्मिक आणि तांत्रिक महत्त्व भारतात सर्वत्र प्रसिद्ध आहे। इतर कोणत्याही वृक्षापेक्षा बेलाचा वृक्ष भगवान शंकरांना अधिक प्रिय मानला जातो। बेलाची पानं, फुलं, फळं याखेरीज भगवान शंकरांची पूजा अपूर्ण मानली जाते। संपूर्ण शिवपरिवार म्हणजे श्री गणेश, पार्वती, कार्तिकेय आणि स्वतः भगवान शंकर या सर्वांच्या पूजेसाठी बेलाचा वापर प्रामुख्याने केला जातो। बेलाची वाळलेली पानं, पिकलेली फळं बाजारात मुबलक प्रमाणात मिळू शकतात। वास्तविक पाहता बेलाचा वृक्ष तांत्रिक, धार्मिक आणि चिकित्सा दृष्टिकोनातून अत्यंत रहस्यमय आणि प्रभावशाली मानला जातो। शास्त्रामध्ये त्याचे विविध उपयोग सविस्तरपणे नमूद करण्यात आलेले आहेत। वाळलेला बेल स्वच्छ करून त्याचा वस्त्रगाळ चूर्ण करून ठेवावं। रोज 1.5 तोळा सकाळी आणि संध्याकाळी पाण्याबरोबर घेतला तर अल्पावधीतच सर्व तक्रारी दूर होतील आणि पुन्हा प्रदीर्घ काळ उद्भवणार नाहीत आणि पोटात गॅसेस देखील होणार नाहीत। असं या बेलाचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या हिंदू धर्मात धार्मिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलेलं आहे। हरिओम तत्सत। आता देव म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार कोणते हे आपण जाणून घेऊयात। देवांच्या प्रजापतीला अतिसृष्टी असं म्हटलं जातं। सृष्टीचा क्रम त्यावर अवलंबून असतो। सृष्टीतले प्राणी मृत्य आहेत तर देवता अमर आहेत, कारण त्यांनी अमृतपान केलेलं आहे। अमृताचे 5 प्रकार असल्याचं छांदोग्य उपनिषदात म्हटलंय. या पाच अमृतानुसार देवांचे पाच प्रकार आहेत. छांदोग्य उपनिषदामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. ते पाच श्लोक आपण जाणून घेऊयात. पहिला श्लोक आहे, तद्यत प्रथममृतम तद्धसव उपजीवंत्याग्निना मुखेन. याचा अर्थ, हे पहिलं अमृत आहे, त्यात वसुगण जीवन धारण करतात, ते अग्निमुखाने त्याला धारण करतात. दुसरा श्लोक आहे, अथ यद्वितीयममृतम तद्धसव उपजीवंती द्रेण मुखेन. याचा अर्थ असा, जे दुसरं अमृत आहे त्याला रुद्रगण जीवन धारण करतात, त्याचं तोंड इंद्र आहे. तिसरा श्लोक हा आदित्यगणांविषयी आहे, अथ यत् तृतीयमृतम तदा आदित्या उपजीवंती वरुणेन मुखेन. अर्थात, जे तिसरं अमृत आहे त्यात आदित्यगण जीवन धारण करतात, त्यांचं तोंड वरुण आहे. चौथा श्लोक हा मरुद्गणांविषयी आहे, अथ यत् चतुर्थामृतम तन्मरुत उपजीवनी सोमेन मुखेन. याचा अर्थ असा, जे चौथं अमृत आहे ते सोममुखाने मरुत जीवन धारण करतात. आणि पाचवा श्लोक जो आहे तो साध्यगणांविषयी आहे, अथ यत् पंचमामृतम तत्साध्वा उपजीवंती ब्राह्मण मुखेन. याचा अर्थ असा, हे जे पाचवं अमृत आहे ते ब्रह्मरूपी मुखाने साध्यगण जीवन धारण करतात. आता अशा प्रकारे पाच अमृतांनुसार पाच देव असे होतात. पहिला वसु, दुसरा रुद्र, तिसरा आदित्य, चौथा मरुत आणि पाचवा साध्य. हे सर्व देव चैतन विकिरणाच्या ऊर्जेचे प्रकार आहेत. त्यांच्या अधिभौतिक स्वरूपाला आधुनिक भौतिकशास्त्रात अनुक्रमे रेडिओ विकिरण, अवरक्त विकिरण, दृश्य विकिरण, क्ष किरण आणि गामा किरण असं म्हटलं जातं. त्यांचं मुख्य रूप अग्नी, इंद्र, वरुण, सोम आणि ब्रह्माला अनुक्रमे प्रोटॉन, अल्फा, मेसान, लॅक्टॉन आणि न्यूक्लियॉनच्या स्तरावर सक्रिय चेतना ऊर्जा समजण्यात येते. हेच मूळ कण सृष्टीचे, द्रव्याचे आणि परमाणूंना संघटित करण्याचे कार्य करते. सर्वव्यापी चैतन्य अमृत सत्तेच्या शक्तीचा अंश या मूल कणांचाही प्राण आहे. या सर्व मुखांमध्ये तोच अमृत टाकतो आणि त्यांना जीवन देतो. चेतन विकिरण ऊर्जा आपल्या लीला सर्वव्यापक अमृत सत्तेच्या शक्तीने करते, तो त्याचाही अंश आहे. त्यापेक्षा वेगळी सत्ता असू शकत नाही. या पाच मुख्य देवांच्या प्रकारांखेरीज अश्विनी कुमारांचंही स्वतःचं विशेष स्थान आहे, कारण ते देवांचे वैद्य आहेत. विश्वदेव देवतांपेक्षा उच्च कोटीतले मानले जातात, की जो अतिसूक्ष्म चिन्मय शक्ती आहे. अशा प्रकारे देवांचे एकूण सात प्रकार झाले. ते असे, आदित्य, वसु, रुद्र, मरुत, साध्य, अश्विन आणि विश्वदेव. देवाच्या शक्तीचे वाचक प्रतीकांचे अधिभौतिक अर्थ होतात आणि ते भौतिक शास्त्राद्वारे समजून घेणं शक्य होतं. वैदिक शास्त्राची भाषा ही आधुनिक भौतिक शास्त्रापेक्षा वेगळी होती, म्हणून या शब्दाचे सध्याच्या शास्त्रीय शब्दांशी साम्य नाही, परंतु त्याच्या अर्थामध्ये साम्य आहे. अर्थात, देवशक्तीचं स्वरूप समजण्यासाठी वैदिक शास्त्राचा पर्याय समजणं हे बुद्धिजीवी वर्गाला उपयुक्त ठरू शकतं. परंतु हा उपयोग तेव्हाच शक्य होईल ज्यावेळी देवशक्तीच्या पर्यायी अधिभौतिक अर्थ समजू शकेल. ही समानता देवपादाचं सूत्र मान्य केलं पाहिजे. स्थूल भाव ग्रहण केल्यास संभ्रम निर्माण होईल. या ठिकाणी दैवी शक्तीचं सूक्ष्म स्वरूप समजून घेण्यासाठी आधुनिक भौतिकशास्त्राचा आधार घेतला जातो. छांदोग्य उपनिषदात असं म्हटलंय की आदित्य आणि नेत्रात एकच देवता आहे. अथ य एषोंतरक्षिणी पुरुषो दृश्यते सैर्वक्तत्साम तदुकथम तद्यजुस्तद्यश्यम तस्वै तस्य तदेव रूपं व्यावमुष्य गेष्णौतौ गेष्णाम यन्नाम तन्नाम. याचा अर्थ असा, ज्या नेत्रांच्या मध्यभागी देवसत्ता आहे ती त्या आदित्यामध्ये आहे. म्हणून पुढे असं म्हटलंय की चाशुष आणि आदित्य या दोघांचं ऐक्य ज्याला समजलं तो ऊर्ध्व लोकामध्ये जाऊ शकेल. बृहदारक अरण्य उपनिषदात देखील या एकतेविषयी असंच म्हटलंय. शंकराचार्यांनी म्हटलंय की विद्युती त्वचिम हृदये चैका देवता तेजस्विती विशेषणम तस्यास्नत्फलम. याचा अर्थ असा, विद्युत त्वचा आणि हृदयात एकच देवता आहे, त्याचं तेजस्वी हे विशेषण आहे, हेच त्याचं फळ आहे. त्यावरून असं स्पष्ट होतं की दर्शनशक्तीची कारणीभूत दृश्य प्रकाशकिरणात असलेल्या सक्रिय चेतनशक्तीलाच आदित्य असं म्हणतात. आता आपण या सर्व देवतांविषयी थोडंसं सविस्तर जाणून घेऊयात. सुरुवातीला आदित्याविषयी जाणून घेऊयात. शतपथ ब्राह्मणमध्ये असं म्हटलंय की प्रामुख्याने मूळ आदित्याचे सात आदित्य दृश्य प्रकाशाच्या सात प्रकारांची प्रतीक देवता आहेत. ज्या मितीय दृष्टीने सहा दिशा आहेत, मागे पुढे वर खाली उजवीकडे डावीकडे, या सहा दिशांना प्रकाशित करणाऱ्या दृश्य विकिरणांचं प्रतीक सहा आदित्य असले पाहिजेत. परंतु सचेतन प्राणी आपल्यासमोर ठेवलेल्या वस्तूच्या वर खाली डावीकडे उजवीकडे आणि पुढे पाहू शकतो, परंतु मागे पाहू शकत नाही. म्हणून वस्तूंच्या आकृतीचे निर्धारित पाच आदित्य मानले जातात. प्रत्येक आदित्य एका दिशेला वस्तू विस्ताराच्या निर्धारित दृश्य विकिरणाचे दैवी प्रतीक आहे, दिव्य सत्ता आहे. म्हणून आदित्य 12 आहेत. मागील दिशेसाठी आदित्य नसतो. ही सर्व आदित्य शक्ती सूर्याची किरणे आहेत हे स्पष्ट होतं. आता दुसरी देवता पाहूयात, वसु. ऋग्वेदानुसार वसूची दोन वैशिष्ट्ये आहेत. एक तर ते जागृत आहेत म्हणजे शब्दसंवाहक, तसंच शब्द प्रदान करणारे आहेत, आणि दुसरं म्हणजे ते पेरुर्वी भदये अर्णसोधाय पजहा असे आहेत. म्हणजे अर्णवात जर कोणाला फेकण्यात आलं आणि तो वसूला शरण आला तर तो बलपूर्वक पैल तीराला नेतो. या कार्यात तो तरबेज आहे. यावर विचार केला तर असं आढळतं की रेडिओ तरंगाची संचालक चेतन क्रियाशक्ती वसू आहे. रेडिओ प्रसारण केंद्रात वक्ता किंवा गायक वादकाच्या मुखातून किंवा वाद्यातून जी तरंगमयी ध्वनी ऊर्जा निर्माण होते त्याला विद्युत स्पंदनाने परावर्तित केलं जाऊ शकतं, आणि ती विद्युत स्पंदनं रेडिओ तरंगावर आरूढ केली जातात. ते रेडिओ विकिरण आकाशामार्गे ध्वनितरंगाची विद्युत स्पंदने ओलांडतात आणि संग्राहक यंत्रापर्यंत पोचवतात. त्या ठिकाणी मूळ स्वरूपात ध्वनी पुन्हा प्रकट होतो. आधुनिक काळातली आकाशवाणी, दूरदर्शन आणि भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओ स्टेशन ह्या साधनवस्तू वसू आहेत. कारण स्वरूप भिन्न असलं तरी शक्ती तीच आहे. आता तिसरी देवता रुद्रदेवता पाहूयात. रुद्र म्हणजे ऋग्वेदानुसार रुद्राणो रोदन करिणो, म्हणजे जो रडवतो तो रुद्र. ऋग्वेदात असं म्हटलंय, रुद्राय क्रूर अग्नये, म्हणजे आपल्या तेजाने भस्म करणारी प्रचंड महाशक्ती म्हणजे रुद्र. म्हणूनच पौराणिक भाषेत रुद्राला तृतीय नेत्र असं म्हटलं जातं. रुदन करणे म्हणजे द्रवरूप करणे असाही अर्थ आहे. जो आपल्या प्रचंड शक्तीने लोखंडही वितळवू शकतो त्या देवसत्तेचं नावही रुद्र आहे. वसुशक्ती संपन्न रेडिओ विकिरणांपेक्षा अतिसूक्ष्म अधिक उच्च प्रतीच्या सूर्यकिरणांनी संपन्न असलेली देवसत्ता म्हणजे रुद्र. हे छांदोग्य उपनिषदातल्या मधुविद्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यात अमृताच्या पाच प्रकारांचं वर्णन आहे जे ऊर्जेच्या आरोह क्रमाने मोजले जातात. त्यात पहिला क्रमांक वसूचा आहे. त्यात असं म्हटलंय की प्रथम वसू अमृतपान करून जीवन प्राप्त करतात आणि रुद्रगण दुसऱ्या क्रमांकाने अमृतपान करतात. रुद्र हे वसूपेक्षा अधिसूक्ष्म आहेत. आधुनिक भौतिकशास्त्राच्या भाषेत त्याला अवरक्त किरण असं म्हणतात. अवरक्त किरणांमध्ये सक्रिय चेतनसत्ता म्हणजे रुद्र होय. छांदोग्य उपनिषदात असं म्हटलंय की वसूपेक्षा रुद्रांचा भोग कालावधी दुप्पट आहे. आता आपण मरुद्गणांविषयी जाणून घेऊयात. मरुद्गण वायूची देवता आहे. ऋग्वेदानुसार तीक्ष्ण आणि भेद करण्याचं सामर्थ्य त्यात असतं, परंतु हे रुद्राप्रमाणे तापदायक, रडवणारे, वितळवणारे नाहीत. कारण मरुत म्हणजे मरुदंत, जे रडवत नाहीत किंवा त्रास देत नाहीत ते. मात्र सूक्ष्म आणि भेद करण्याची शक्ती त्यांच्यात असते. भारतीय तत्वज्ञानात ज्याला वायुतत्व म्हटलेलं आहे तो आधुनिक भौतिकशास्त्रातल्या इलेक्ट्रॉन कणाचा पर्याय आहे. मरुताचा इलेक्ट्रॉन अर्थात वायुतत्वाशी संबंध असला पाहिजे. या सर्व वैशिष्ट्यांचा विचार केल्यावर क्ष किरणातही सक्रिय देवशक्ती म्हणजे मरुत असल्याचं जाणवतं. क्ष किरणातही गेल्यावर त्रास होत नाही. ते सूक्ष्म असून छेद करण्याची ताकद त्यांच्यात असते. यावरून क्ष किरण आणि मरुद्गण यांच्यात साम्य असल्याचं दिसून येतं. आता पाचवी देवता पाहूयात, साध्य. साध्य मरुद्गणांपेक्षा अधिक सूक्ष्म चेतन ऊर्जा आहे. त्याला आदित्याची ऊर्ध्वाश्विक संबंधी किरणे असंही म्हटलं जातं. ज्याप्रमाणे परमाणू मध्यभागात नाभिक असतो त्याप्रमाणे आदित्याच्या मध्यभागी हा मधु असतो. परमाणूचे नाभिक संक्षुब्ध असतात आणि त्यात जोरदार हालचाल होत राहते. साध्य देवांनाही आदित्याच्या मध्यात क्षुब्ध होणारा मधु म्हटलेला आहे. सूक्ष्मता आणि संक्षोभ यांच्यातील संबंधांवरून असं स्पष्ट होतं की विकिरणधर्मी गामा किरणांमधील सक्रिय चेतनेलाच साध्य देव असं म्हटलेलं आहे. ते मरुद्गणांच्या वर अधिष्ठित असतात. गामा किरण क्ष किरणांपेक्षा सूक्ष्म असतात आणि परमाणूपेक्षाही अधिक उत्सर्जित असतात. आता सहावी देवता पाहूयात, अश्विनी कुमार. अश्विना तैत्तिरीय ब्राह्मणांमध्ये दोन्ही अश्विनींना देवांचे वैद्य, विश्वदेवांचे दूत आणि अमृताचे रक्षक असं म्हटलेलं आहे. अश्विन आणि अश्विनी कुमार दोन आहेत. अश्वयन म्हणजे प्रसारण. ते गणदेवांचा प्रभाव पसरवतात, त्यांच्या अमृतस्तराचं रक्षण करतात. या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर असं लक्षात येतं की विद्युत चुंबकीय ऊर्जा तरंगाचे दोन्ही घटक हेच दोन अश्विनी कुमार आहेत. प्रत्येक रश्मीतरंग वस्तुत विद्युत ऊर्जा आणि चुंबकीय ऊर्जा समयुग्म तरंग आहेत. हे दोन्ही घटक सारखे आहेत. दोन्ही अश्विनी कुमारही एकरूप होतात. या घटकांच्या आयाम तरंगाद्वारे कोणत्याही तरंगाचा प्रभाव पुढे वाढतो. जितकी जास्त त्याची आवृत्ती तितके सूक्ष्म तरंग असतात. अग्निकण हे प्रोटॉन कणाचं प्राचीन भारतीय नाव आहे. या प्रोटॉन कणांमधील ऊर्जेचं प्रमाण कमी जास्त झालं तर त्यानुसार गणदेव किंवा सूक्ष्म प्रवाह तरंगात वैविध्य निर्माण होतं. म्हणून त्या ऊर्जेच्या संवाहक विद्युत चुंबकीय घटकांच्या आयामांना अश्विनींचे हात असं म्हटलेलं आहे, ज्यामुळे ते अग्नीला अर्पण केलेलं द्रव्य ऊर्जेच्या रूपात वाहून नेतात. आता सातवी देवता पाहूयात, अग्निदेवता. अग्नीला देवांचा पुरोहित असं म्हटलेलं आहे. बृहस्पती हे त्याचं दुसरं नाव आहे. त्याला देवमुख या नावानेही ओळखलं जातं, कारण तो चैतन्य विकिरणाच्या मुखाप्रमाणे आहे. परंतु विश्वदेव त्याहीपेक्षा सूक्ष्म मानले जातात. तेव्हा आपण आता विश्वदेवाची माहिती जाणून घेऊयात. आर्षग्रंथामध्ये विश्वदेवाची दोन वेगवेगळ्या गटात चर्चा आहे. काही ठिकाणी त्याची संख्या 13 तर काही ठिकाणी 21 अशी सांगितली जाते. ते अतिश्रेष्ठ देवशक्ती आहेत. ते आकाशातील अज्ञात भागातून येतात. अथांग अवकाशातल्या अज्ञात भागातून पडणाऱ्या अतिसूक्ष्म कॉस्मिक सक्रिय चित्तशक्ती म्हणजेच विश्वदेव होय. आधुनिक शास्त्र आजपर्यंत यावर संशोधन करू शकलेलं नाही आणि देवसत्ता तर भौतिकशास्त्राचं कार्यक्षेत्र आणि संशोधन क्षेत्रापेक्षा वेगळी आहे असं शास्त्रात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. श्रद्धेविना देवसत्तेच्या अनुभवाची प्रचिती करणे, त्यांचा अनुग्रह मिळवणे निव्वळ अशक्य आहे. श्रद्धेमुळेच त्या चेतन ऊर्जेशी संबंध जोडला जातो. आणि शेवटी अन्य देव काय आहेत ते आपण पाहूयात. ब्रह्मांडात आणखीही असंख्य विद्युत कण आहेत ज्याला गंधर्व, किन्नर, अप्सरा या नावाने संबोधलं जातं. हे सर्व गण इंद्राच्या दरबारात नाच गाणे करणारे सेवक आहेत. ऋषींनी आकाशगंगेतली नक्षत्रे रोहिणी, कृत्तिका इत्यादी 27 नक्षत्रे, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू या ग्रहांची आकर्षण शक्तीचा शोध लावून त्याचा मानवी शरीरावर बरा वाईट परिणाम होतो हे सिद्ध केलेलं आहे. तर अशा तऱ्हेने आपण देव म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार कोणते हे पाहिले. हरिओम तत्सत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे राजा काळे आणि सहकारी यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अरविंद पारेख यांनी सतारीवर वाजवलेला राग चंद्रकंस.

वंदना प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ती सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण

भारती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोतेहो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
2: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 48वा श्लोक आपण पाहणार आहोत. सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तमाचा दास कसा असतो त्याचं आपण वर्णन पाहतो आहे, त्याची लक्षणं पाहतो आहे, तो कसा आहे. त्याच्यात त्यांनी पहिल्या चरणात म्हटलं आहे सदा. सदा याचा अर्थ नेहमी लक्षात ठेवायचं, अखंड. काल केलं, आज नाही, सकाळी केलं, दुपारी नाही, असं नाही. सदा म्हणजे 24 तास. सदा देवकाजी, देवकार्यासाठी. झिजे देह ज्याचा, ज्याचा देह देवकार्यासाठी झिजतो आहे. झिजणं याच्यामध्ये हळूहळू प्रक्रिया आहे, हळूहळू झिजायचं आहे. गंध जसं उगाळून असं एकदम नाही तुकडा त्याचा, उगाळून उगाळून त्याचा सुगंध सुटतो, तसं ह्यांनी आपला देह देवकार्यासाठी झिजवायचा आहे आणि सदा झिजवायचा आहे. तसा हा झिजवतो, हा जो प्राप्त पुरुष सांगितलेला आहे, महापुरुष आहे, सत्पुरुष आहे, हा झिजवत असतो, दास आहे सर्वोत्तमाचा. देवकार्य ह्याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की प्रथम तो स्वतःच्या उद्धारासाठी म्हणून देवाची उपासना करतो, साधना करतो, जे वैयक्तिकरित्या बद्ध मुमुक्षू साधक आणि सिद्ध इथपर्यंत वाटचाल करतो. आणि आता पूर्ण झाल्यानंतर काही मंडळी स्वतःपुरतीच राहतात आणि काही मंडळी देवकार्य करण्यासाठी त्यांचा जन्म असतो. सगळे संत जर आपण बघितले तर लहान वयातच सद्गुरूंच्या शोधात बाहेर पडले, 12 वर्ष 24 वर्ष साधना केली समर्थांनी देखील, आणि मग राष्ट्र प्रपंच करण्यासाठी ते बाहेर पडले. ज्ञानेश्वर महाराज घ्या, नाथ घ्या, तुकोबा, अलीकडच्यामध्ये श्रीधर स्वामी आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, सगळे आपण जर पाहिले तर लक्षात असं येईल की स्वतः पूर्ण झाल्यानंतर बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून तळमळ आला आणि म्हणून त्यांच्या उद्धारासाठी ते काम करत राहिले. आता हे दाव देवकाजी देवकार्य करण्यासाठी काय काय करायला पाहिजे, निरनिळ्या पातळीवर करायला पाहिजे. समर्थाने जी नवविधा भक्ती सांगितली त्याच्यामध्ये दास्य भक्तीमध्ये काय काय करता येईल त्याचं वर्णन त्यांनी सविस्तर केलेलं आहे की देवालयाचं देवाचं द्वार झाडण्यापासून नाना प्रकारचे उत्सव करणं, लोकांना त्याची गोडी लावणं, भावभक्तीची आवड निर्माण करणं, ह्या सगळ्या गोष्टी या दास्य भक्तीमध्ये येतात. म्हणून देवकाजी झिजे देह ज्याचा, ज्याचा देह अखंड देवकार्यासाठी झिजत असतो. आपलाही देह झिजत असतो पण संसारासाठी. त्याला किती ठिगळं लावायची असतात, फाटका तुटका असतो, सारखा ठिगळं लावत असतो पण त्याच्यातच बुडालेलं असतो, त्याखेरीज काही करायचं आहे याचं भान नसतं. त्याच्याविषयी समर्थांना, संतांसारखे जे आहेत समर्थांसारखे, त्यांना कळवळा येतो की काय करावं या लोकांना, किती सांगावं, कळत नाही कसं. संसार करा, कारण प्रपंच टाकून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला, त्यामुळे प्रपंच टाकायला सांगत नाहीत ते. प्रपंच करा, प्रपंच परमार्थ कराल तरी तुम्ही विवेकी दोन्ही करा. परमार्थाचं अधिष्ठान तेव्हा तेच काम, तीच कर्तव्य त्या बोधाने करा. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. देहाने देवकार्यासाठी झिजायचं आहे आणि वाणीनं सदा, पुन्हा शब्द आला इथं, सदा राम नाम घ्यायचं आहे. आता पुष्कळ मंडळी काय म्हणतात, नाम घ्या म्हणजे झालं. घेत आहेत, जन्मभर नाम घेत आहेत, पण काही कुठं फरक नाही, असा नामाचा अर्थ नाही आहे. जसा जसं आपण नाम घेतो तसं तसं त्या नामाबरोबर जे पारमार्थिक गुण आहेत ते आपल्या अंगी बांधले पाहिजेत, त्याच्यासाठी दुर्गुण जे आहेत ते टाकले पाहिजेत आणि सद्गुण जे आहेत ते आपल्या अंगी मोरवले पाहिजेत. समर्थाने देखील सांगितलं आहे की काही धारावी सोये आगंतुक गुणाची, गुण मिळवायला पाहिजेत. सद्गुण पारमार्थिक गुण कोणते गुण आहेत, दया, क्षमा, करुणा, शांती, प्रेम, नम्रता, गुरुनिष्ठा, ईश्वरनिष्ठा,
दुसऱ्याचा विचार, स्वार्थाचा विचार नाही, परार्थाच्याहीपेक्षा जाऊन परमार्थाच दुसऱ्यासाठी आपलं जीवन आहे, अशा तऱ्हेनं आपलं जीवन घालवायचं आहे तर ते उपयोगी आहे. स्वतःसाठी सगळेच जगतात. पशुपक्ष्यांचं जीवन आणि माणसाचं जीवन ह्याच्यात फरक आहे. तो फरक आपल्याला जीवनामध्ये स्पष्ट करून दाखवता आला पाहिजे. तर ते त्यांना सांगायचं आहे, रामनामे वदे नित्य वाचा. नुसती रामनाम मुखाने म्हणून होणार नाही आहे, तर त्या नामाबरोबरच ज्याचं नाम आपण घेतो आहोत त्याचे गुण आपल्या अंगात थोडे थोडे तरी मुरवता येतात का? त्यांनी आयुष्यभर काय केलं, कशा तऱ्हेनं ते जीवन जगले, त्यातलं आपल्याला काय उचलता येईल हे पाहायला पाहिजे. ते काहीच न करता नुसतंच आपले बसलेत आणि रामनाम घेत आहेत हे समर्थांना अभिप्रेत नाही. समर्थांसारख्या संतांना तर नाहीच नाही. काही संत असे असतात आपल्यापुरते राहणारे, पण काही जे संत आहेत जगाचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत त्यांना तर असं वाटतं की मुखात नाम ठेवा, परंतु काम जे आहे ते देव कार्य करायला पाहिजे. म्हणून सदा रामनामे वदे नित्य वाचा. आणखी काय करायला पाहिजे? स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. स्वधर्म, स्वधर्म विहित कर्म, प्राप्त कर्तव्य आपल्या वाट्याला जे आलं असेल ते उत्तम प्रकारे करायचं आहे. आणि समर्थांची जी व्याख्या आहे, सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. स्वरूपाचं अनुसंधान ठेवून आपली विहित कर्म उत्तम तऱ्हेनं करायचेत. दोन्ही आलं पाहिजे, नाही तर आम्ही आमचं करतो आहे आम्हाला ते अनुसंधान वगैरे काही जमणार नाही असं नाही. सोहमचं अनुसंधान, तोच मी आहे असं अनुसंधान ठेवायचं आहे, स्वरूपाचं अनुसंधान ठेवायचं आहे, आणि आपली प्राप्त कर्तव्य जे आहेत ते उत्तम प्रकारे करायचेत. करायचं ठरवलं म्हणजे अवघड नाही आहे. परमार्थ आहे तरी परम सुगम, परिजनाशी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. संतांची संगती मिळत नाही, त्यामुळे सुलभ परमार्थ अवघड होऊन बसलेला आहे. वास्तविक संसार अवघड आहे, परमार्थ सोपा आहे. मन निर्मळ पाहिजे, देहबुद्धी झडझडून गेली पाहिजे, अहंकार संपला पाहिजे. आता अहंकार हा फार अडायतो. विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी म्हटलंय. सामान्य माणसाला अहंकार नसतो, पण जितकी कर्तबगारी असते तितका अहंकार मोठा असतो. आपल्याला पाहिजे कर्तबगारी तर पाहिजे, पण निरहंकारी वृत्ती पाहिजे. अभिमान पाहिजे, अहंकार नको. या मार्जिन लक्षात आल्या पाहिजेत, कुठं थांबायचं आहे आणि कुठं आपल्याला जायचं आहे. बारीक त्याच्यामध्ये छटा आहेत, पण सांगता येत नाही चटकन कुठं आपण अहंकार आहे. आणि अहंकार आला म्हटलं की सगळे दुर्गुण आले, त्याला द्वेष आला, मत्सर आला, तुझं माझं आलं, सगळं आलं. म्हणून त्यानं जे म्हणायचं आहे की स्वधर्मेची चाले स्वरूपाचं अनुसंधान ठेवायचं आहे, चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा त्यांनी काही काही गुण सांगितले, कर्म कसं करायला पाहिजे, नाम कसं घ्यायला पाहिजे, देवकार्य त्याच्यासाठी कसं झिजलं पाहिजे, तन मन धनाने झिजलं पाहिजे. आपल्याजवळ जे आहे ते देवकार्यासाठी काय करता असं जे विचारलं, देवकार्य करतो. माझ्यासाठी मी माझा संसारसुद्धा जो करतो ना ते देवकार्यच आहे, कारण त्यांनी मला ते दिलेलं आहे. संसार करायला सांगितलेलं आहे, जबाबदारी सोपवलेली आहे, ती मी करणार आहे. आणि पुन्हा ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो भगवंताच्या चरणी वाहणार आहे, मी तिथे कुठेही नाही, असा बोट ठेवून जीवन जगायचं आहे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30 नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30 नंबर पुन्हा एकदा 7020353530.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोतेहो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई जिल्हा बीड। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: या विवेकाच्या

0: वैराग्याच्या प्राप्ती करता, विकारांपासून दूर जाण्याकरता भगवंताची भक्ती, त्यांचं तत्व त्या रुद्रसंहितेला ब्रह्मदेवांच्या द्वारा प्राप्त होतो. ब्रह्मदेवांनी या रुद्रसंहितेचा मोठा सुंदर असा उपदेश केलेला. नारदांनी जेव्हा पुन्हा भगवंताच्या शिवस्वरूपाविषयी प्रश्न विचारले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की नारदा, मी प्रथमपासून तुला सर्व काही सांगतो. हे भगवंताचे जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये अनेक गोष्टीचं चिंतन आहे. जेव्हा काहीही नव्हतं, मायामय असा अंधकार होता, सूर्य नाही, चंद्र नाही, अन्य नक्षत्र ग्रहांचाही पत्ता नाही, दिवस रात्र अशी कुठलीही अवस्था नव्हती, अग्नि इत्यादी पृथ्वी इत्यादी पंचतत्वांचाही अवस्था नव्हती, प्रधान तत्व जे ते अव्याकृत प्रकृतीशिवाय स्वस्वस्थानी लीन झालेलं होत. पारिभाषिक शब्द आहेत, आपल्याला जड वाटतील, पण हे नित्य अनुभवायला येणार आहेत. कसे? आणि जोपर्यंत जागृत अवस्थेमध्ये आहोत तोपर्यंत आम्हाला सर्वेंद्रियांचा भास आहे. जेव्हा आम्ही निद्रेला जातो तेव्हा ही इंद्रिय आपापल्या स्वरूपात म्हणजे कारणात लय पावतात, त्यांचे सगळे व्यवहार बंद होतात. निद्रेला गेल्यानंतर साऱ्या अवयवांचं कार्य तात्पुरतं संस्थगित होत, सुषुप्तीत जात, ते कारणामध्ये लय पावतात, असून सुद्धा हालचाल करता येत नाही. निद्रेच्या प्रभावाने हात आहेत पण कार्य करता येत नाही, डोळे आहेत पाहता येत नाही, कान आहे पण ऐकता येत नाही. हा जो काही अनुभव आहे हा अनुभव म्हणजे इंद्रियांचं कारणामध्ये लय पावणं आहे. मग असा कोणता तरी चैतन्य पुरुष आमच्या शरीरामध्ये निवास करत असतो की जेव्हा आम्ही जागृत होतो तेव्हा पुन्हा इंद्रियांना इंद्रियांच्या चालना वृत्ती तो प्रदान करतो, तेव्हा पुन्हा सृष्टी होते. हा जो काही नैमित्तिक नित्य प्रलय आहे इंद्रियांचा, दररोज इंद्रिय संपतात आणि दररोज इंद्रिय जागृत अवस्थेत पुन्हा उत्पन्न होतात, हा आमचा आम्हाला अनुभवायला येणार आहे. आणि या पिंडाचाच ब्रह्मांडाचाच भाग अगदी समसमान आहे. अशा प्रकाराने ही संपूर्ण सृष्टी आपल्या कारणामध्ये लय पावते. जसा प्राकृतिक लय होतो इंद्रियादिकांचा, तसा हा सृष्टीचा सुद्धा नैमित्तिक लय होतो. अशा वेळी काहीही अनुभवायला येत नाही, अव्याकृत आहे. अव्याकृत शब्दाचे आणखी एक छट आहे. व्याकृत म्हणजे व्याकरण, जसं म्हणतो ना शब्द आहे, अर्थ आहे, वाक्य आहे, पण त्याला कर्म, कर्ता, लिंग इत्यादी सगळं स्वरूप आहे. आणि त्या सगळ्या स्वरूपात जोपर्यंत वाक्य उच्चारलं जात नाही तोपर्यंत नीट अर्थबोध होत नाही, याला व्याकृत असं म्हणायचं. कशी उलटे सुलटे शब्द वापरले तर वाक्य तयार होईल का हो? त्या ठराविक व्याकरणानुसार कर्म, कर्ता, क्रियापद इत्यादी यानुसार वाक्य तयार होतं आणि त्याचा बोध होतो. तसं ही सृष्टी जी विस्कळीत आहे, वाक्याच्या विस्कळीत दृष्टिकोनातून विस्कळीत शब्द वापरतो, ती एका कारणामध्ये लय पावलेली असते आणि तो परमात्मा जेव्हा त्याला एका सुसूत्र पद्धतीने कार्यप्रवृत्त करतो तेव्हा आम्ही सृष्टी झाली असं म्हणतो. ती अव्याकृत प्रधान तत्व, त्या अव्याकृत प्रधान तत्वाला, आकाशमात्र तत्वाला, अस्तित्व तत्वाला, सत्तत्वाला शिवस्वरूप असं म्हटलेलं आहे. म्हणाले जे श्रुतीने निर्देशित केलेलं आहे, तत्सत इति ब्रह्मा, सगळे वाक्य त्यावेळेला वाया ठरतात. आहे, होते, असते, जाते या सगळ्या वाक्यांचा जे जे काही दर्शवणारी आहेत, दाखवणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या फोल ठरतात. कारण काही दाखवण्यासाठी नसतंच, ते सत स्वरूपामध्ये शेष असतं. जे पण योगीजन आहेत ते हृदयाकाशामध्ये या सत तत्वाचा अनुभव घेत असतात. ते निराकार आहे, ते सत्य आहे, ते ज्ञान स्वरूप आहे, ते अप्रमेय आहे, ते आधार रहित आहे, निर्विकार निर्गुण असं त्याचं स्वरूप आहे. नारदा, या सत तत्वाची जी काही स्वतःची अशी शक्ती आहे, त्या शक्तीला स्वरूप देणारा हा परमात्मा स्वयं आपल्याच इच्छेने तिला उत्पन्न करतो. ती प्रकृती सर्व व्यापिनी आहे, ती परांबा आहे, ती आद्य आहे, ती जगताची आधार. याच परमात्म तत्वाच्या द्वारे सगुण स्वरूपाचा सुद्धा आविष्कार होतो. मी कसा असावा आणि मी कसा दिसावा असा अनुग्रह विग्रह धारण करतात, म्हणजे सगुण स्वरूप धारण करतात, मूर्ती स्वरूप धारण करतात. हे जे काही परमतत्व आहे, परमात्म तत्व आहे, ती जी मूर्ती ती सुद्धा मोठी अलौकिक आहे, ते सगुण स्वरूप सुद्धा मोठं अलौकिक आहे. ते सर्व ऐश्वर्याने संपन्न आहे, सर्व ज्ञानमय शुभ स्वरूप आहे, वंदनीय आहे. ही वेद मूल कारण प्रकृती, ही परांबा आणि हे सगुण आकाराला आलेलं महेश्वर तत्व, या महेश्वर तत्वापासून, या प्रकृतीपासून साऱ्या सृष्टीचा आविर्भाव होतो. आणि ह्या सगळ्याचं जे काही सदाशिव स्वरूपाचं चिंतन आहे, त्या चिंतनाकरता आम्हा दोघांनाही प्रत्यक्ष भगवान शिवांनी हे तत्व समजवून दिलेलं होतं, त्याचा उपदेश केलेला होता. आम्ही अनंत काळापर्यंत अनेक अनेक छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या ब्रह्मदेवांच्याकडून, की या सदाशिव असणाऱ्या परमपुरुष असणाऱ्या परमात्म तत्वाचं आम्ही चिंतन करत होतो. त्यांचं जे आम्हाला दर्शन झालं, ते दर्शन मोठं विलक्षण आहे, वेगळं आहे, कर्पूर गौड आहे, अत्यंत अत्यंत श्वेत प्रभा त्यांची आहे. त्यांनी आपल्या साऱ्या अंगाला भस्म चर्चिलेलं होतं. त्या शिवस्वरूपा सोबत ती शक्तीही उपस्थित होती. या शिव आणि शक्तीनेच आपल्या निवासाकरता एक अविमुक्त क्षेत्र निर्माण केलं, आनंद कानन निर्माण केलं, ते म्हणजे काशी. प्रथमतः काशीची उत्पत्ती झालेली आहे. ही काशी स्वतंत्र आहे. आम्हाला जी स्थूल काशी अनुभवायला मिळते, तीही भगवान शिवांचं क्षेत्र आहेच आहे. पण जसा गोलोक धाम आहे, जसा वैकुंठ धाम आहे, जसा साकेत धाम आहे, तसा भगवान शिवांचा अविमुक्त क्षेत्र स्वरूपाचा काशीचा धाम आहे. काशीचा धाम भगवंताने हे अविमुक्त क्षेत्र निर्माण केलं आणि या आनंदवनामध्ये, आनंद काननामध्ये भगवान आपल्या परमप्रिया शिवासोबत नित्य रमण करू लागले, रममाण झालेले होते. या भगवान शिवांचं जे काही स्वरूप आहे, त्याचा आम्ही जेव्हा अनुभव करत होतो, तेव्हा आम्ही कुठून प्रकट झालो याचा जेव्हा विचार करू लागलो, तेव्हा भगवान शिवांनीच आम्हाला आमच्या प्रागट्याचं स्वरूप समजवून दिलेलं होतं. भगवान शिवांच्याच वाम भागापासून महाविष्णू उत्पन्न झालेले आहे, महाविष्णू प्रकट झाले आणि महाविष्णूंच्या नाभीतनं मी प्रकट झालो. नारदा, आम्ही दोघेही त्यांच्याच स्वरूपाचे आहोत. भगवान शिवांपासून, भगवंताच्या वामभागापासून महाविष्णू प्रकट झाले. ते अत्यंत सत्वयुक्त आहेत, चार हातांचे, नवीन जलधर अशी त्यांची अंगकांती, अत्यंत सर्वांग सुंदर, सत्वयुक्त. आणि मी त्यांच्या नाभिकमलातनं निर्माण झालो. आम्ही दोघेही त्यांच्या समवेत उपस्थित होतो. भगवान शिवांनी आम्हाला आज्ञा केली की तुम्ही तप करा, तपाने माझं तत्व प्राप्त होईल. आम्ही दोघेही तपश्चर्या करत होतो. मला भगवंताचं, ब्रह्मा आणि विष्णू आम्हा दोघांनाही भगवंताचं अग्निमय दर्शन झालेलं होतं. पूर्वीचा जो अग्निस्तंभाचा उल्लेख आलेला आहे, त्या अग्निमय दर्शनाचं, त्या अग्निमय स्तंभाचं आम्ही दर्शन पूजन केल्यानंतर भगवान शिवांनीच आम्हाला पुन्हा दर्शन दिलेलं होतं. त्या भगवान शिवांचं जे आम्हाला दर्शन झालं, त्या भगवान शिवांच्या पंचमुखापासून ओंकाराचं स्वरूप, ओंकार नाद आम्हाला प्राप्त झालेला होता. या ओंकाराचं विशेष वर्णन पुन्हा आलेलं आहे. या ओंकाराचं वर्णन या शिवपुराणामध्ये, या रुद्रसंहितेमध्ये जे आलं, ते शब्दमय ओंकाराचं दर्शन, अकार उकार मकारासह सर्व व्यंजनांसह या ओंकाराचं दर्शन. सूर्य मंडला समान तेजस्वी, अग्निमंडला समान तेजस्वी, चंद्रमंडला समान अत्यंत शुभ्र वर्णाचं या ओंकाराचं दर्शन. हे जे काही बीज प्रकट झाले, या बीजाचाही एकमेकांपासून जी जी काही उत्पत्ती झालेली आहे, आकार हे बीज आहे, उकार ही योनी आहे, आणि या आकाराने प्रदान केलेल्या उकार रूपी योनी मधल्या बीजापासूनच मकार स्वरूप ब्रह्म निर्माण झाले. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश, अशी आपली व्याख्या आहे. पण शिवपुराणाच्या दृष्टीने सांगितलेलं हे बीज योनी आणि ब्रह्मांडाचा न्याय. अनंत काळापर्यंत हे जे काही ब्रह्मांड स्वरूपाचं अंड जरा हिरण्यगर्भाचं नाव आहे, त्या हिरण्यगर्भाची उत्पत्ती सांगितली गेलेली आहे. क्रमाक्रमाने एक एक गोष्ट नारदांना सांगता सांगता भगवान शिवांनी आम्हाला जे आपलं तत्व लक्षात आणून दिलेलं होतं, त्या शिवांनीच आम्हालाही हा आशीर्वाद दिला, आम्हालाही अशा प्रकाराने मार्गदर्शन केलं की ब्रह्मा विष्णू मीच तुम्हाला उत्पन्न केलेलं आहे, तुम्ही माझ्या प्रसादाने सृष्टीचं कार्य करा, हे विष्णू तुम्ही पालनाचं कार्य करा, तुम्हाला दोघांनाही माझ्या प्रसादाने उत्तमोत्तम माझीच तत्व आणि गुण प्राप्त होतील. भगवान शिवांनी मला आणि विष्णूंना सांगितलं की मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, माझं स्वरूप तुम्ही प्राप्त केलेलं आहे, तुम्ही दोघही माझ्या आज्ञेने सृष्टी कार्याला लागा, माझ्या भक्तीमध्ये निरंतर राहा. भगवान शिवांनी आम्हा दोघांनाही स्पष्टपणे सांगितलं की विष्णू मी तुझ्या हृदयामध्ये राहतो आणि तू माझं हृदय आहे. अलौकिक शब्द प्रयोग, ममैव हृदये विष्णू, विष्णोश्च हृदये हेयम्, उभयोरंतरं यो वै न जानाति मतो मम. भगवान शिवांनीच शिव आणि विष्णूच्या ऐक्याचं जे काही सुंदर मार्गदर्शन शिवपुराणामध्ये केलेलं आहे, मी निर्गुण स्वरूप परमात्मा सगुण स्वरूपामध्ये महेश्वर स्वरूप होतो, त्या महेश्वर स्वरूपापासून हे विष्णू आपली उत्पत्ती आहे, माझ्यात आणि आपल्यामध्ये काहीही फरक नाही, जे आपलं स्वरूप आहे ते माझं स्वरूप आहे, जे माझं स्वरूप आहे ते आपलं स्वरूप आहे. आपल्या दोघांमध्ये जी अभिन्नता जो कोणी भक्त पाहतो त्या भक्ताला खरी शांती लाभ होते, खरं तत्व त्याला प्राप्त होते. भगवान विष्णूंना त्यांनी आज्ञा दिलेली होती, माझ्यापासूनच रुद्र उत्पन्न होईल, महेश्वरापासूनच रुद्र उत्पन्न होईल, तो तामस स्वरूपाचा असेल, दर्शनात गुणात रूपात माझ्यासारखाच असेल, माझी जी काही परमप्रिया भगवती या भगवतीच्याच पासून काली स्वरूप निर्माण होईल, जी काली रुद्राची पत्नी आहे, त्याच आद्य प्रकृतीचं एक स्वरूप आहे वाक देवीचं स्वरूप, ती वागीश्वरी सरस्वती ब्रह्माची अर्धांगिनी होईल, त्याच आद्य प्रकृतीचं एक स्वरूप आहे लक्ष्मी स्वरूपा, जी भगवान विष्णूंचं वर्णन करेल. आपल्याला इथे केवळ वर्णनाने मांडलेला विषय एक लक्षात आणून देतो की भगवान शिवशंकरांचं जे निर्गुण स्वरूप आहे त्या निर्गुण स्वरूपाचं जेव्हा त्यांनी सगुण रूपामध्ये महेश्वर स्वरूपामध्ये स्वतःला प्रकट केलं, त्या महेश्वर स्वरूपापासूनच भगवती प्रकृतीचं तत्व आहे, आद्य प्रकृतीचं तत्व आहे, या दोघांच्याही पासूनच भगवान विष्णू आहे, ब्रह्मदेव यांच्यापासूनच पुढे आद्य प्रकृतीपासून सरस्वती आहे, लक्ष्मी आहे. कार्याकरता घेतलेली ही वेगवेगळी स्वरूप आहेत, तत्व मात्र एक आहे, कार्य भिन्न आहे, कार्य पृथक आहे, म्हणून स्वरूप पृथक झालं, स्वरूप भिन्न झालं, पण तत्वतः एक आहे, तत्व एक आहे, त्या एकाच तत्वात निर्माण झालेले आहे. तेव्हा ब्रह्मदेवालाही भगवंताने वरदान दिलेलं होतं सृष्टीविषयी, भगवान विष्णूंनी आणि मी भगवंताची अलौकिक अशी स्तुती केलेली होती, त्या स्तुतीने भगवान प्रसन्न झालेले होते. आम्हा दोघांनाही सृष्टी संबंधाने वरदान देऊन भगवान अंतर्धान पावलेले होते आणि आम्ही दोघांनी ही सृष्टी कार्याला आरंभ केलेला होता. या सृष्टी कार्याच्या आरंभामध्ये अनेक गोष्टी घडल्या. मी प्राकृतिक वैकृतिक अशी सृष्टी रचना केली, या प्राकृतिक आणि वैकृतिक सृष्टी जी काही दशविध प्रकारची सृष्टी आपल्याला पाहायला मिळते, जराविजय अंडज उद्भिज स्वेदज हा विषय अनेक पुराणांमध्ये वारंवार चर्चेला येतो, त्यामुळे अधिक भाग आपल्या समोर मांडणारा नाहीये. या चारही स्वरूपाच्या प्राण्यांची उत्पत्ती, वृक्षादिकांचा असलेली उत्पत्ती, त्यामध्ये असलेले वेगवेगळे भाग, काही कोणापासून वाढतात, पानापासून वाढतात, काहींच्या शाखेला अग्रभागी फळ लागतं, काही सगळेच फळाचे स्वरूप असतात. पंचविध प्रकारची वैकृतिक सृष्टी आहे, प्राकृतिक सृष्टी आहे, अशी दशविध प्रकारची सृष्टी आहे. भूतसर्ग आहे, देवसर्ग आहे, पितृसर्ग आहे, नृसर्ग आहे म्हणजे नर मानवाचा सर्ग आहे. या मानवाच्या सर्गाच्या संबंधाने हकीकत आपल्याला पुन्हा तीच शिवपुराणामध्ये मांडली गेलेली आहे की ब्रह्मदेवाच्याच शरीराचे दोन भाग झाले आणि ब्रह्मदेवाच्याच द्वारा महाराणी शत्रुपा आणि स्वयंभू म्हणून ब्रह्मदेवाचं शरीर विभागलं गेलं, शरीराचे दोन भाग प्रकट झाले. एका भागाने एक पुरुष उत्पन्न झाला, त्या पुरुषाचं नाव आहे स्वयंभू म्हणून. स्त्री उत्पन्न झाली, त्या स्त्रीचं नाव आहे शत्रुपा महाराणी. आणि त्यांच्यापासून असलेला हा प्रचंड असा सृष्टीचा विस्तार ब्रह्मदेवाने आपल्याच शरीराच्या द्वारा प्रजापतींना उत्पन्न केलं. कुल कुलस्थ भृगु वशिष्ठ अंगिरा क्रतू दक्ष या सगळ्यांना प्रजापती असं म्हटलेलं. शतरूपा महाराणीला तीन मुली आहेत, आकृती, देवहूती आणि प्रसूती. या तीन मुलींचा विवाह विविध प्रजापतींशी झालेला आहे. आकृतीचा विवाह रुचि प्रजापतींशी झालाय, प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतींशी झालाय, देवहूतीचा विवाह कर्दमांशी झालेला आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये मानवाची सृष्टी जी ब्रह्मदेवापासून निर्माण झाली, ब्रह्मदेवाने या दोन स्त्री पुरुषांना अशा वरदान अथवा आज्ञा दिली की तुम्ही मिथुन धर्माने सृष्टी वाढवा, तेव्हा शत्रुपा आणि स्वयंभू यांच्यापासून जी सृष्टी निर्माण झाली त्याला काश्यपी, मानवी, मनुपुत्र अशी सगळी वेगवेगळी नामाभिधान आहे. ऋषी मंडळींनी विचारलेला प्रश्न होता, ऋषी मंडळींनी विचारलेलं होतं की आम्हाला दक्ष आणि प्रसूती यांच्या कन्येचा भगवान शिवांशी झालेला जो विवाह आहे त्या विवाह संबंधाने हकीकत ऐकायची आहे, भगवान शिवांचं चरित्र ऐकायचं आहे. तो सतीखंडामध्ये असलेला विस्तार आहे, ते चरित्र मोठं विलक्षण आहे. त्या चरित्रामध्ये असलेला भक्तीच्या दृष्टीने मांडलेला भागही भगवंताच्या शिवांचा, भगवान शिवांनी केलेला सतीला जो उपदेश आहे तोही मोठा विलक्षण आहे. शत्रुपा महाराणी आणि स्वयंभू म्हणूनचा जो वंश विस्तार आहे त्यामध्ये आकृती, देवहूती आणि प्रसूती अशा तीन कन्या आहेत. दोन पुत्र आहेत, प्रियव्रत आणि उत्तानपाद. प्रियव्रताचा दीर्घ वंश आहे, उत्तानपादाचा दीर्घ वंश आहे. आकृतीचा विवाह रुचि नावाच्या प्रजापतींशी झालाय, देवहूतीचा विवाह कर्दम नावाच्या प्रजापतींशी झालाय. कर्दमांचे वडील मरीची म्हणून आहे आणि मरीची ब्रह्मदेवाचे पुत्र आहे. कर्दम जणू काही ब्रह्मदेवाच्या छायेपासूनच निर्माण झालेले, ब्रह्मदेवाची छाया असं म्हणतात. कर्दमांना नऊ मुली आहेत आणि या नऊ मुलींचा विवाह ब्रह्मदेवाच्या पासून निर्माण झालेले जे प्रजापती आहेत त्या सर्वांशी झालाय. त्यामध्ये कुल कुलस्थ भृगु अंगिरा वशिष्ठ इत्यादी आहे. असा स्वयंभू मनु आणि त्याच्या पुत्रांचा आणि मुलींचा वंश विस्तार. त्यामध्ये जो दक्ष आहे, ब्रह्मदेवाच्या पासून निर्माण झालेला दक्ष, या दक्षाची पत्नी आहे प्रसूती. ही स्वयंभू मनु आणि शत्रुपा महाराणींची तृतीय कन्या आहे प्रसूती. या दक्ष आणि प्रसूती पासूनचा जो सर्व वंश विस्तार आहे त्या वंश विस्तारामध्ये मोठी दीर्घ हकीकत नारदांनी ब्रह्मदेवाला विचारलेली होती आणि तीच शिवपुराणामध्ये सती खंड रुद्रसंहितेच्या द्वितीय भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ब्रह्मदेव म्हणाले, मी अत्यंत सुंदर अशा एका पुरुषाला उत्पन्न केलं जो अलौकिक होता. त्याचं रूप पाहिल्यानंतर मी प्रजापती गणांना विचारलं की याचं नाव काय ठेवावं. प्रजापती म्हणजे आपल्याला संज्ञा कळली, ब्रह्मदेवाच्या पासून निर्माण झालेली जी मुलं आहे ऋषी इत्यादी त्यांना प्रजापती असं म्हणतात. त्या प्रजापती गणांनी त्याला पाहिल्यानंतर, ब्रह्मदेवापासून जो एक अत्यंत सुंदर पुरुष निर्माण झाला त्याला पाहिल्यानंतर स्वतः ब्रह्मदेवाचंही मन मोहित झालं आणि त्या सर्व प्रजापतींचंही मन मोहित झालं पुरुषाला पाहिल्यानंतर. त्यामुळे त्या प्रजापतींनी त्याचं नाव मन्मथ असं ठेवलं. मनाला मोहित करतो, मनाचं मंथन करतो, तो कामदेव उत्पन्न झाला. या कामदेवाचं स्वरूप मोठं विलक्षण विलोभनीय होतं. दक्ष महाराजांनी आपली जी मुलगी आहे रती, त्या रतीला कामदेवाला अर्पण केलं. कामदेव आणि रती यांच्यापासून मिथुन धर्माने सृष्टीमध्ये व्यवहार होऊ लागला. आपण या कथा केवळ ऐकूया, त्यावरती टिप्पणी आणि भाषा करायला नको. ब्रह्मदेवांच्याच पासून, ब्रह्मदेवांच्या जांभाईपासून जी एक सुंदर स्त्री निर्माण झाली ती आहे संध्या. भागवतामध्ये याविषयी एक वेगळी हकीकत येते. या संध्येच्या आकृतीला पाहून स्वतः ब्रह्मदेव मोहित झाले, आपलीच मुलगी, पण तिला पाहिल्यानंतर ते अतिशय मोहित झाले. त्यामुळे ती संध्या अतिशय अतिशय स्वतःला संकोच शरमून गेली आणि संध्येने मनोमन ठरवलं की आपण हे रूप अग्नीमध्ये विसर्जित करून टाकायचं. संध्या ब्रह्मलोक सोडून निघून गेली. तिथे एक सुंदरस सरोवर, एक सुंदरशी नदी, चंद्रभागा, त्या चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती येऊन ती तपश्चर्या करू लागली. तिला हे कळे ना की आपण तपश्चर्या कशी करावी, ब्रह्मदेवाच्याच प्रेरणेने एका तपस्व्याने संध्येला व्रत दीक्षा दिली आणि संध्येने त्या व्रताच्या द्वारा जी तपस्या केली त्याचे मोठं दीर्घ वर्णन आहे. त्या तपस्येने प्रत्यक्ष भगवान शिवशंकर त्या संध्येला प्रसन्न झालेले होते.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं, तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। मुंबईत विनायक वासुदेव या नावाचे फार मोठे सरकारी अधिकारी होते। इंग्रजांची सत्ता असताना ह्या मराठी अधिकाऱ्याला सरकार दरबारी खूप मान होता। त्यांचं शिक्षण खूप होतं आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं। स्वामी समर्थांचे ते परमभक्त होते। वेळात वेळ काढून ते मुंबईहून अक्कलकोटला 4-5 वेळेला स्वामींच्या दर्शनाला गेले। पहिल्यांदा ते जेव्हा अक्कलकोटला निघाले तेव्हा काय घडलं, तर त्यांची 150-200 आश्रित मंडळी होती ती सुद्धा त्यांच्या बरोबर निघाली। मोठा लवाजमा घेऊन विनायक वासुदेव हे मोठे सरकारी अधिकारी अक्कलकोटला यायला आगगाडीने निघाले आहेत हे राजेसाहेबांना कळलं तेव्हा त्यांनी कडपगाव स्टेशनवर ह्या सर्व मंडळींना उतरवून घेण्यासाठी बग्या, मेणे, हत्ती, कारभारी आणि दरबारातले मानकरी ह्या सर्वांना पाठवून दिलं। विनायक वासुदेवांसाठी तर शृंगारलेला घोडा पाठवला। विनायक वासुदेवांना आश्चर्य वाटलं की राजेसाहेबांनी ह्या सर्वांना आपल्या स्वागतासाठी का पाठवलं, कारण ते काही सरकारी कामासाठी अक्कलकोटला आले नव्हते, तर स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते। स्वामींनी राजेसाहेबांना निरोप पाठवला की मला सुद्धा एक तट्टू पाठवा, कारण मी कडपगावला माझ्या भक्तांच्या स्वागतासाठी जातो। राजेसाहेबांनी सेवकांना आज्ञा केली की स्वामींना शृंगारलेल्या पालखीत बसवून घेऊन जा। स्वामी पालखीत बसले आणि विनायक वासुदेवांसाठी स्टेशनवर निघाले। आपल्या ह्या परमभक्ताची अपूर्व भक्ती स्वामींनी अंतर्ज्ञानाने जाणून घेतली होती। स्वामींची पालखी आपल्या स्वागतासाठी अर्ध्या वाटेवर येऊन पोहोचली आहे हे विनायक वासुदेवांना समजलं, मात्र ते ताबडतोब घोड्यावरून उतरले आणि पायी स्वामींच्या दर्शनाला निघाले। विनायक रावांचा आनंद गगनात मावत नव्हता। प्रत्यक्ष भगवंत आपल्यासारख्या सामान्य भक्तासाठी पालखीत बसून स्वागताला येतो ही घटना अपूर्व होती। स्वामींना पाहताच विनायक वासुदेवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्यांनी स्वामींचे चरण आपल्या आनंदाश्रूंनी धुतले। इतक्यात स्वामी म्हणाले, चला गाड्या सुरू करा। विनायक वासुदेवांबरोबर आलेल्या 150-200 लोकांना स्वामींनी अक्कलकोटात दर्शन दिलं। आपल्या मुंबईच्या सरकार दरबारी उच्च पदस्थ परमभक्तासाठी स्वामी स्वतः स्वागताला गेले होते ही घटना सर्वत्र चर्चेची झाली। स्वतः विनायक वासुदेवांचा आनंद तर त्यांच्या मनात मावत नव्हता।
1: श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, आत्यंतिक श्रद्धेने, भक्तीने आणि निष्ठेने भगवंताचं नाम घ्यावं। नामातच फक्त भगवंत व्यापून आहे हे तुम्ही कधीही विसरू नका। नामात तुम्ही एकदा का स्वतःचं अस्तित्व विसरून गेलात की परमेश्वरच तुमच्या भोवतीभोवती स्वरूपाकार होऊन वावरायला लागतो। तुम्ही त्याचे होऊन जाता आणि तो तुमचा होऊन जातो। भगवंत तुमच्या हृदयातच आहे ह्याची खूण तेव्हाच पटते, एवढं ध्यानात ठेवा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया MD पेटकर यांची गीतरचना, संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर लीला कणसे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना